वेणुधुणी 90.4 एफएम केएलई गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहसिनी भावे यांच्या सोबत.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. चारुहासिनी भावे आपल्या सोबत होत्या. उद्देश हाच आहे की संस्कृत शिकण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणं. प्रोग्राम कसा होता हे मला जरूर कळवा आणि त्यासाठी नंबर आहे 9019904904. असेच नवनवीन कार्यक्रम ऐकण्यासाठी ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

गुड मॉर्निंग, तुम्ही ठेवून आहात वेणुधोनी 90.4 FM KLE गणेशवरती आणि भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मनीषाला तुम्ही ऐकत आहात. आज आहे शनिवार 3 ऑक्टोबर 2026 आणि नेहमीप्रमाणे आजचा सुविचार. मन शांत असेल तर छोट्या छोट्या गोष्टींमध्येही आनंद सापडतो आणि मन निर्मळ असेल तर प्रत्येक दिवस देवाची भेट वाटतो. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. युनायटेड किंगडम देश यशस्वीरित्या अण्वस्त्र शस्त्रांची चाचणी करून जगातील तिसरे परमाणू ऊर्जा सशस्त्र राष्ट्र बनले. अमेरिकेतील पहिले कृष्णवर्णीय मालकीचे रेडिओ स्टेशन अटलांटा येथे सुरू झाले दिवस होता आजचाच. जर्मन V2 रॉकेट विक्रमी 85 किलोमीटर उंचीवर पोहोचले तेही आजच्याच दिवशी. आता आजचे जन्मदिवस पाहू. JP दत्ता चित्रपट दिग्दर्शक यांचा जन्म आजचाच. महवा धोंड टीकाकार यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. स्वामी रामानंद तीर्थ भारतीय राजनीतीतज्ञ आणि शिक्षणतज्ञ यांचाही जन्म आजचाच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE गणसू भक्तिमय सकाळ.

श्रोतेहो, आपल्या जीवनात शांतता ही अत्यंत मौल्यवान गोष्ट आहे. आपण बाहेरच्या जगात सुख शोधत राहतो, पण खरी शांतता आपल्या मनात निर्माण करावी लागते. त्यासाठी प्रार्थना, ध्यान, नामस्मरण, सेवा आणि कृतज्ञता या गोष्टी उपयोगी ठरतात. देवाकडे फक्त आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करण्याऐवजी देवा योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी दे, संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य दे आणि इतरांच्या दुःखात सहभागी होण्याचे सामर्थ्य दे अशी प्रार्थना केली तर आपल्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडतो. आजचा दिवस आपल्याला शिस्त आणि कर्माची आठवण करून देतो. आपल्या प्रत्येक कृतीची जबाबदारी स्वीकारणे, चुकीतून शिकणे आणि प्रामाणिकपणे पुढे जाणे ही सुद्धा एक प्रकारची साधनाच आहे. आज एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा, एखाद्याशी प्रेमाने बोला, घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या आणि काही क्षण शांत बसून ईश्वराचे स्मरण करा. मनात भक्ती, विचारांमध्ये सकारात्मकता आणि कृतीत मानवता यातूनच सुंदर जीवन घडते. हे होते आजचे आध्यात्मिक विचार आणि आता एक छान सप्तकी गीत ऐकत्रा. वेणुधोनी 90.4 FM KLE गणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली बनू दोन्ही 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकू. सुरुवात करते मेष राशीपासून. आज उत्साह वाढेल, कामात नवीन जबाबदारी मिळू शकते. घाईने निर्णय न घेता विचारपूर्वक पुढे जा. कुटुंबातील व्यक्तींशी संवाद सकारात्मक ठेवा. वृषभ रास, आर्थिक बाबतीत संयम महत्वाचा आहे. अनावश्यक खर्च टाळा. मेहनतीचे चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. आरोग्यासाठी नियमित दिनचर्या ठेवा. मिथुन रास, आज संवादातून अनेक गोष्टी सोप्या होऊ शकतात. मित्र किंवा सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. नवीन कल्पना सुचतील, मात्र त्यांची अंमलबजावणी नियोजनपूर्वक करा. कर्क रास, कुटुंबासाठी वेळ देणे आज महत्वाचे ठरेल. मनात असलेल्या गोष्टी जवळच्या व्यक्तीशी बोलण्यास हलके वाटेल. भावनिक निर्णय घेण्यापूर्वी परिस्थिती नीट समजून घ्या. सिंह रास, कामामध्ये आत्मविश्वास जाणवेल. वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांकडून तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाऊ शकते. अहंकारापेक्षा सहकार्याला महत्व द्या. कन्या रास, आज नियोजन आणि शिस्त यामुळे कामे व्यवस्थित पूर्ण होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. छोट्या गोष्टींचा जास्त विचार करण्याऐवजी वर्तमानावर लक्ष केंद्रित करा. या होत्या सहा राशी. यात आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. 90.4 FM KLE गणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. केली गुणगुणी 90.4 FM वरती तुम्ही घेऊन आहात. आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू, ज्यामध्ये तुळरास. नात्यामध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करा. एखाद्या महत्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते. शांतपणे ऐकणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. वृश्चिक रास, आज आत्मपरीक्षणासाठी चांगला दिवस. कामातील अडथळ्यांवर मात करण्यासाठी संयम आवश्यक आहे. नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवा. धनुरास, नवीन शिकण्याची संधी मिळू शकते. प्रवास किंवा नवीन संपर्कातून काही उपयुक्त माहिती मिळू शकते. सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवा. मकर रास, कामात सातत्य ठेवा. आज घेतलेले छोटे पण योग्य निर्णय भविष्यात उपयोगी ठरू शकतात. घरातील ज्येष्ठांचा सल्ला महत्वाचा ठरेल. कुंभरास, सामाजिक किंवा व्यावसायिक क्षेत्रात नवीन व्यक्तींशी संपर्क होऊ शकतो. स्वतःच्या कल्पना मांडताना इतरांची मतही ऐका. मानसिक विश्रांतीसाठी थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा. आणि शेवटची मेन रास, आज मन अधिक संवेदनशील राहू शकते. भक्ती, संगीत किंवा ध्यान यामुळे मनाला शांतता मिळेल. जवळच्या व्यक्तीला मदत करण्याची संधी मिळाल्यास नक्की पुढे या. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही ऐकत राहा गुणगुणी 90.4 FM KLE गणसू, भक्तिमय सकाळ.

0: ज्यामध्ये आपण डॉक्टर कावेरी हुल्याळकर यांना ऐकणार आहोत. त्या बी एम कंकणवाडी आयुर्वेदा कॉलेज आणि हॉस्पिटलच्या बालरोग विभागातील डॉक्टर आहेत. स्तनपानाचं महत्व आपण या भागामध्ये जाणून घेणार आहोत.
1: नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. मी डॉक्टर कावेरी हुल्याळकर, बेळगाव येथील केएलई श्री बी एम कंकणवाडी आयुर्वेदिक महाविद्यालय येथे बालरोग विभागात काम करत आहे. आज आपण केएलई वेणुध्वनी मार्फत स्तनपान आणि त्याचे महत्व व फायदे याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. जसे की 1 ते 7 ऑगस्ट हा आठवडा जगभरात जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. स्तनपानाचे महत्व, फायदे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या काळात बरेच प्रयत्न केले जात आहेत. बाळाच्या आरोग्यासाठी आईचे दूध हे अतिशय महत्त्वाचे असते आणि बाळाला पुढच्या आयुष्यात त्याचे अनेक फायदे होतात. याबाबत आईच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात, जसे की बाळाला दूध कधी पाजावे, बाळाला पाजलेले दूध पुरेसे आहे किंवा नाही, स्तनपानामुळे बाळाला काय काय फायदे होतात आणि तसेच स्तनपानामुळे आईला काय काय फायदे होतात याबद्दल आज आपण इथे चर्चा करणार आहोत. अधिक माहितीसाठी आपण केएलईचे श्री बी एम कंकणवाडी आयुर्वेदिक महाविद्यालय व हॉस्पिटल येथील बालरोग विभागामध्ये संपर्क साधू शकता. जसे की स्तनपान हा बाळाचा जन्मसिद्ध हक्क आहे. स्तनपान म्हणजेच आई व बाळ यांचं नातं दृढ करणारा प्रसूतीनंतरचा एक अतिशय नैसर्गिक टप्पा आहे. प्रसूतीनंतर स्तनपान कधी सुरू करावे? प्रसूतीनंतर सुरुवातीच्या काळात आईच्या स्तनामधून जो चीक येतो त्याला आपण कोलेस्ट्रम असे म्हणतो. हा चीक बाळासाठी अतिशय अमूल्य असतो. या चिकामध्ये जीवनसत्व ए, के अतिशय मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्याचबरोबर त्यामध्ये अनेक प्रतिबंधक द्रव्ये, लॅक्टोफेरिन, उष्मांक, इम्युनोग्लोबुलिन असल्यामुळे बाळाचे जंतुसंसर्गापासून रक्षण होते. स्तनपान हे लगेचच प्रसूतीनंतर 10 ते 15 मिनिटातच चालू करावे. स्तनपान कसे द्यावे? तर स्तनपान देण्यासाठी 2 प्रकारच्या पद्धती असतात. एक म्हणजे ब्रेस्ट क्रॉल मेथड आपण ज्याला म्हणतो. यामध्ये बाळाला आपण उलटी करून आईच्या छातीवर ठेवतो, जेणेकरून बाळाचा स्पर्श आईच्या त्वचेशी होऊन बाळ रांगत रांगत स्तन शोधू लागतं व त्यामुळे स्तनपानाची प्रक्रिया चालू होते. स्तनपान हे बाळाचे पहिले लसीकरण असते, त्यामुळे सर्व गायनेकोलॉजिस्ट आणि पीडियाट्रिशियन निव्वळ स्तनपान म्हणजेच एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फीडिंग हे 6 महिन्यापर्यंत द्यावे असे सांगतात. आता आपण स्तनपानामुळे बाळाला होणारे काय काय फायदे आहेत याबद्दल जाणून घेऊ. स्तनपानामुळे बाळाचा शारीरिक, मानसिक, भावनिक विकास होण्यात मदत होते. बाळाला स्तनपानामुळे ॲलर्जी, अस्थमा, पोटाचे विकार यापासून संरक्षण होते. तसेच बाळाची योग्यरित्या शारीरिक व मानसिक वाढ होण्यास मदत होते. स्तनपानामुळे आईला काय काय फायदे होतात याबद्दल जाणून घेऊ. स्तनपान हे मातेच्या दृष्टीने अत्यंत सोयीचे ठरते. स्तनपानामुळे मातेला कमीत कमी अवधीमध्ये वजन कमी करणे अगदी सहज शक्य होते. स्तनपानामुळे स्त्रियांमध्ये कर्करोगाचे प्रमाण कमी होते. उदाहरणार्थ स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, बीजकोशाचा कर्करोग या सर्वांपासून स्त्रियांचे संरक्षण होते. तसेच स्तनपानामुळे होणाऱ्या संप्रेरकाच्या बदलामुळे म्हणजेच हार्मोनल चेंजेसमुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते. सर्वसाधारणपणे मातेने बाळेला भुकेप्रमाणे दूध पाजावे.

तर बाळाला दूध कधी पाजावे हा अतिशय सामान्य प्रश्न आईच्या मनामध्ये निर्माण होतो. तर बाळाला दर 2 तासांनी स्तनपान करणे योग्य ठरते. तसेच बाळ जर 3-4 तासांपेक्षा जास्त वेळ झोपल्यास बाळाला उठून स्तनपान करावे. व अपुऱ्या दिवसाचे जर बाळ असेल, म्हणजेच 7व्या 8व्या महिन्यामध्ये जर बाळाचा जन्म झाला असल्यास बाळाला प्रत्येक दर 2 तासांनी स्तनपान देणे अतिशय महत्त्वाचे आहे. तर बाळाला पुरेसे दूध मिळते की नाही हे कसे ओळखावे? स्तनपानानंतर बाळ किमान 2 तास शांत झोपत असेल, तसेच दिवसातून 6 ते 8 वेळा सुशी करत असेल, त्याचप्रमाणे बाळाचे वजन योग्यरित्या वाढत असेल, तर आईने समजून घ्यावे की आपण जे दूध देत आहोत ते दूध बाळाला पुरेसे आहे. तसेच अधिक माहितीसाठी आपण बेळगाव येथील केएलईचे श्री बी एम कंकनवाडी आयुर्वेदिक महाविद्यालय व हॉस्पिटल बालरोग विभागामध्ये तुम्ही अधिक संपर्क साधू शकता. धन्यवाद.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्थ मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते, ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर रमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ञ, मानसोपचार तज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेत आज आपण क्रमांक 26 पुष्पौषधीची म्हणजेच रॉकरोज या बॅच फ्लॉवर रेमेडीची माहिती घेणार आहोत. आपण मनोव्यापारांची गणित सोडवण्याचा थोडासा प्रयत्न करीत आहोत. मनस्थिती, स्वभाव, मनाच्या जखमा आणि वेदना, त्यांचे शरीरावर होणारे परिणाम या संदर्भात आपण आतापर्यंत एकंदर 25 बॅच फ्लॉवर रेमेडीची माहिती घेतली. क्रमांक 26 औषध आहे रॉकरोज. मनुष्य ज्यावेळी एखाद्या भीतीदायक थरारक अनुभवातून जात असतो त्यावेळी द्यायचं हे औषध आहे. आपण यापूर्वी मिम्युलस व आस्पेन ही औषधं भीती या लक्षणाच्या संदर्भात अभ्यासली, परंतु रॉकरोज या औषधाची भीती ही अत्यंतिक स्वरूपाची असते. उदाहरणच द्यायचं झालं तर आग लागलेल्या इमारतीत सापडलेल्या

व्यक्तींची मनस्थिती किंवा बुडणाऱ्या बोटीत बसलेल्या माणसांची मनस्थिती याची कल्पना करा. अशा वेळी माणसाच्या मनाला धक्का बसलेला असतो, भीती वाटते, अंगावर जणू काटा उभा राहतो. अपघाताच्या बाबतीत अपघात झालेली व्यक्ती स्वतः तर घाबरून जातेच, पण भोवतालच्या नातेवाईकांना मित्रमंडळींनाही एक प्रकारच्या काळजीयुक्त तणावाच्या अनुभवातून जावं लागतं. अचानक सहन कराव्या लागणाऱ्या अशा प्रकारच्या भीतीच्या दुष्परिणामांसाठी, मानसिक धक्क्यासाठी उपयोगी पडणारं औषध म्हणजेच रॉकरोज. सैन्यातील व्यक्तींना नेहमीच अशा प्रकारच्या अनेक प्रसंगातून जावं लागतं. त्यांना मृत्यूचं भय नसतं, म्हणून भयानक चित्तथरारक प्रसंगातही ते धैर्यानं सामोरे जातात. अशा व्यक्तींना रॉकरोजची जरुरी नसते. आपण आता काही रुग्णांची उदाहरणं पाहू. रेवती, वय 10 वर्ष. शाळेतून घरी परत येत असताना रेवतीच्या बरोबर असलेल्या तिच्या मैत्रिणीला अपघात झाला. एका कारची धडक बसली आणि ती खूप जखमी झाली. पुढे पोलीस पंचनामा वगैरे होऊन तिला हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं, पण अपघाताच्या त्या भयानक दृश्याचा रेवतीवर खोल परिणाम झाला. रात्री तिला स्वप्न पडून ती झोपेतून घाबरून उठू लागली. तिची भूकही कमी झाली. रात्रभर ती अस्वस्थच असे आणि मधूनच एक दोन वेळा झोपेतून किंचाळत उठणं खूपच कमी झालं. पण तरीही त्या चित्तथरारक प्रसंगाची आठवण ती विसरत नव्हती, म्हणून हनीसकल दिलं. क्रमांक 16 पुष्पौषधी हनीसकल, भूतकाळ विसरण्यासाठी. म्हणून जवळजवळ भूतकाळातील घटनेचा बसलेला धक्का विसरला जावा. म्हणून जवळजवळ 3-4 महिने औषधोपचार केल्यानंतर मात्र हा प्रकार कायमचा बंद झाला. आणखी एक उदाहरण घेऊ. अमोल, वय 5 वर्ष. मुलांची खेळाखेळातली गोष्ट. गंमत म्हणून एका मुलानं राक्षसाचा मुखवटा घातला आणि तो जिन्याखाली अंधारात उभा राहिला. अमोल तिथून जात असताना त्यानं जोरात ओरडून त्याला घाबरवलं. छोट्या अमोलची तर दातखिळीच बसली. भीतीमुळं त्याला काही सांगता येईना. थोड्या वेळानंतर त्याला तापही भरला. हे अचानक असं काय झालं काहीच समजेना. सर्व मुलंही चिडीचूक. अमोलची आई तर घाबरून गेली. अमोलला रॉकरोज दिलं आणि थंड पाण्यानं स्पंजिंग करण्यास सांगितलं. ताप उतरला आणि दुसऱ्या दिवशी महाशय पुन्हा दंगामस्तीत सामील झाले. लीलाबाई, वय 54 वर्ष. त्यांना प्रवासाची खूप भीती वाटत असे. प्रवास करायचा म्हटला की त्यांना रात्रभर झोपच लागत नसे. इतकी भीती वाटायची की प्रवासाच्या कल्पनेनंही त्या थरथरू लागत. अनेक वेळा संडासला जावं लागत असे. ही भीती म्युम्युलस प्रकारची असली तरी अत्यंतिक होती. अपघातात त्यांच्या पतीचा मृत्यू झाला तेव्हापासून सुरू झालेली होती. म्हणूनच मी त्यांना रॉकरोज दिलं. 2 महिन्यांनी लीलाबाई सांगू लागल्या, पूर्वी मी बाजारात करण्यासाठी बेळगावात जायचं झालं तरी बसनं किंवा रिक्षानं न जाता चालत जात असते. आता तशी भीती वाटत नाही. बसमध्ये बसताना रॉकरोजचा एक डोस घेत होते, पण आता मुलीच्या लग्नासाठी परगावी जायचंय, एवढा मोठा प्रवास कसा करू असं वाटतंय. काही आणखी औषध देणार काय? लीलाबाईंना रॉकरोज बरोबर घेण्यासाठी लार्च हे औषध दिलं. या औषधामुळं त्यांचा आत्मविश्वास वाढणार होता. गजाननराव, वय 58 वर्ष. त्यांना अनेक प्रकारची भीती वाटत असे. आता आपले हातपाय थकले, अतिरक्तदाबाचा विकार आहे, आपल्याला पॅरालिसिसचा झटका येईल, आपण परावलंबी होऊ, आपली काळजी घेणारी आपली पत्नी मरण पावेल, अशी अनेक प्रकारची भीती त्यांना वाटत असे. इतकंच नव्हे तर वर्तमानपत्रातही अपघाताची बातमी वाचली, टीव्हीवर अपघाताची दृश्य पाहिली की त्यांच्या काळजाचं पाणी होत असे. घामानं ते थपथपून जात, पण शक्यतो आपली ही भीती ते कुणाजवळच बोलून दाखवित नसत. एक दिवस ते आले आणि म्हणाले, डॉक्टर, मी तुमचे पुष्पौषधींविषयीचे लेख नियमित वाचतो, म्हणूनच आलो आहे. माझ्या या भीतीसाठी तुम्ही पूर्वी लिहिलेल्या म्युम्युलस या औषधाचा उपयोग होईल का हो? मी त्यांना सांगितलं, तुमची भीती अत्यंतिक स्वरूपाची आहे, यासाठी रॉकरोज या औषधाचा उपयोग होईल. रॉकरोज बरोबरच त्यांच्या एकंदर स्वभावानुसार, म्हणजे आपली भीती कुणाला न सांगण्यास च्या प्रवृत्तीनुसार अग्रीमनी हे औषध दिलं. भीतीचं प्रमाण कमी झाल्यानंतर मात्र रॉकरोज ऐवजी काही दिवस मिम्युलसही दिलं आणि गजाननरावांची भीती कायमची नष्ट झाली. आणखी एक उदाहरण. मिनलचा एक दात काढायचा होता. ती भीतीनं दडपून गेली होती. डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी तिला रॉकरोज दिलं आणि दात काढण्यासाठीचा आणि दात काढण्याचा समारंभ एकदाचा पार पडला. पहा, जीवनात काही थरारक, भयानक, भीतीदायक, धक्कादायक घडतं तेव्हा वाटणाऱ्या भीतीसाठी जरूर रॉकरोजचा उपयोग करा. धन्यवाद.

हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती केएलबी अणुध्वनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळालाय. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अतिगंभीर श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी. ENT विभाग, OBD नंबर 16 येते. नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा.
1: ಬೆಳಗಾವಿಯ KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
2: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
1: KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
2: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
1: KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831 248 6286.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत व्हर्टिगो बद्दल. व्हर्टिगो म्हणजे चक्कर येणं, तर त्या संदर्भात आपण ऐकणार आहोत आणि या विषयावरती मार्गदर्शन करतायत डॉक्टर हिमा मोरकर, ज्या KLE कॉलेज ऑफ फिजिओथेरपी हुबळी येथे असिस्टंट प्रोफेसर आहेत आणि KLE कोऑपरेटिव्ह फिजिओथेरपी OPD त्या इन्चार्ज आहेत. मॅडम, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार आणि धन्यवाद, संवाद साधण्याची मला संधी दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी तुमची.
0: आज आपण व्हर्टिगो बद्दल बोलतोय.

0: अर्थात हा विषय खूपच म्हणजे ऐकताना जरी साधा सोपं वाटत असला तरी सुद्धा मला वाटतं त्याची कारणं आणि लक्षणं ही खूप वेगळी असणार आहेत आणि तेवढी म्हणजे ट्रीट नाही केली वेळेवर तर ती रिस्की सुद्धा असू शकतात. तर याबद्दल आपण आज मार्गदर्शन करणार आहोत. तर सुरुवातीला हेच विचारेन की वर्टिगो म्हणजेच सामान्य भाषेमध्ये आपण त्याला चक्कर येणं म्हणतो, तर त्याची कारणं नेमकी काय असतात?
1: आता वर्टिगो जेव्हा आपण म्हणतो हा तीव्रता चक्कर येणे, ज्या वेळेला आपल्याला आजूबाजूच्या गोष्टी फिरत असल्याने किंवा आपण फिरत असल्याचा भास होतो, सो ह्याला आपण वर्टिगो म्हणतो. तर हे रोग नाही आहे, फक्त केवळ एक लक्षण आहे.
0: बरं.
1: तर ह्याच्यामध्ये कानांमुळे होऊ शकतो किंवा मेंदू संबंधित पण गोष्टीमुळे होऊ शकतो. तर खूप गोष्टी इन्वॉल्ड असतात. हे फक्त एक सिम्प्टम असल्याने खूप तपासण्या केल्या जातात आणि त्या वेगवेगळ्या तपासण्या किंवा चाचणीनंतर आपल्याला कुठल्यामुळे हा वर्टिगो किंवा हे चक्करीने प्रकार आहे आपण समजून घेतल्याने मग त्याच्यावरती आपण योग्य ते ट्रीटमेंट केल्याने किंवा आपल्याला जे थेरपी आहे किंवा व्यायामाने किंवा जिथं गरजेचं असेल तिथं औषधाने हे आपण रोग किंवा हा जे सिम्प्टम आहे तो बरा केला जाऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळं काय जाणवलं जातं तर आजूबाजूच्या गोष्टी फिरणे जाणवतं, कधी काही लोकांना डोकं दुखणं जाणवतं, डोळ्याचे मुवमेंट होतात किंवा हालचाल जाणवतात, त्याला आपण निस्टॅग्मस म्हणतो इंग्लिशमध्ये. एकेकांना कानामध्ये आवाज पण येतो हा, आणि एकदमच कानामध्ये प्रेशर वाढून थोडं गर्मी असं वाढल्यासारखं होतं, घाम येणे, मळमळणं, उलटी ह्या पण लक्षणे असू शकतात. खरं प्रत्येकामध्ये हे सगळं भेटतं असं नाही.
0: बरोबर.
1: प्रत्येक कारणांमुळे वर्टिगो कशामुळं आहे त्याच्यामुळे असं वेगवेगळे अशा सिम्प्टम्स किंवा आपल्याला जाणवतात. तर त्याच्यावरती आपण वेगवेगळे तपासण्या म्हणा किंवा जे काय आहे ते आपण डॉक्टरला कन्सल्ट करून त्याप्रमाणे आपण ट्रीटमेंट किंवा काय पण आपण थेरपी घेऊ
0: शकतो. मग हे जे आता वर्टिगो आहे, वर्टिगो आणि चक्कर येणं सामान्य त्याच्यामध्ये काय फरक असू शकतो?
1: आता साधारणपणे आपण उपवास केलो किंवा रक्त दबावामुळे किंवा आता मधुमेह आहे आपली साखराची लेवल कमी जास्त पण होते ह्याच्यामुळे पण आपल्याला चक्कर येते. तर त्या साधनात आपण काय करू शकतो? आपण थोडा वेळ बसणं, बसल्यानंतर आपल्याला चक्कर कमी होते का ते आपण लक्ष द्यावी. आता मधुमेहामध्ये आपण जरा साखर खाल्ली किंवा हे केली ते आपल्याला
0: ग्लुको
1: टेस्ट असते हा गोड, मग त्याच्यामध्ये आपल्याला काय जाणवतं ते ह्याच्यामुळे आपण कळू शकतो. आता वर्टिगो मध्ये कसं होतं, फक्त बाजूबाजूचं नाही आपल्याला पण फिरल्यासारखं वाटतं, डोळ्याच्या बावल्या हलल्यासारखे वाटतं.
0: अच्छा.
1: तर हा फरक आहे. त्याच्यानंतर कानांचा दबाव वाढतो. इतर आता तुम्ही रक्त दबावामध्ये किंवा शुगरमध्ये किंवा मायग्रेनमध्ये जर तुम्ही बघितला तर कानांमधला दबाव नाही वाढत किंवा डोळ्यांचे हालचाल नाही होत, फक्त आपल्याला चक्कर येतं आणि त्यावेळेला कसं आपण रेस्ट घेतलं, साखर खाल्ली की आपल्याला बरं वाटतं. तेच वर्टिगो मध्ये आपल्याला थोडा क्षणासाठी रेस्ट घेतल्याने बरं वाटतं, खरं परत आपण डोक्याचे मुवमेंट्स किंवा डोक्याचे हालचाल केले की परत आपल्याला ते आणि चक्कर येणं सुरू होतं. तर ह्याच्यावरनं आपण ओळखायचं की आपल्याला इतर गोष्टींमुळे नाही की वर्टिगो ह्या वेगळ्या प्रकाराचं आपल्याला सिम्प्टम किंवा वेगळी चक्कर येत आहे आणि त्वरित आपण फिजिओथेरपी किंवा कुठलेही आपले फॅमिली डॉक्टर असेल त्यांना जाऊन आपण एक सल्ला घ्यावा.
0: बरोबर. मग हे वर्टिगो होण्याची काय कारणं आहेत?
1: शक्यतो वर्टिगो होतात ते आपल्या आत इनर इयर जे आपण म्हणतो अंतकरण त्याच्यामुळे होतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे अर्धवर्तुळिका कॅनल्स असतात. त्याच्यामध्ये काय होतं, कॅल्शियमचे छोटे छोटे कण असतात त्याला ऑटोकोनिया म्हणतो आपण. ते गुरुत्वाकर्षणामुळे काय होतात, ते वेगळ्या नलिकामध्ये साठल्या जातात आणि ते साठल्यामुळे आपल्याला ते थोडंफार हायपर सेन्सिटिव्ह होते म्हणजे जास्त सूक्ष्म प्रणालींचे आपल्याला सेन्सेस जाणवतात. त्यामुळे आपण डोकं जसं हलवलं की ते आपल्याला चक्कर येणं सुरुवात होतं. त्यामुळे कसं आहे आताच्या युगामध्ये आपण जास्त स्क्रीन वापरतो, पोझिशन डोकं एकाच जागेला आपल्या जास्त वेळ असतो.
0: बरोबर.
1: मग त्याच्यामुळे पण हे काय होतं, एकाग्रताने ते सारखं गुरुत्वाकर्षणाने ते वेगळ्या नलिकामध्ये साठले जातात ते.
0: अच्छा.
1: कण आणि त्याच्यामुळे आपल्याला हे वर्टिगोचे प्रमाण सुरू होतात. त्याच्यानंतर स्क्रीन टाइम आपलं, मोबाईल टाइम आपलं वाढलेलं आहे त्याच्यामुळे मानेवर तणाव येतो. आता स्पॉन्डिलोसिस जे म्हणतो आपण किंवा झीज होती जी मणक्यांची त्याच्यामुळे त्याच्यातले जे गॅप असतात ते कमी होतात आणि त्याच्यामुळे काय होतं, प्रेशर येतं आपल्या रक्त पुरवठ्यामुळे. त्या रक्त पुरवठा व्यवस्थित नाही केला तरी पण आपल्याला चक्कर येणे शक्यता आहे. त्याच्यानंतर इन्फेक्शन जे आपण म्हणतो आतल्या कानांचे, वेस्टिब्युलर न्यूरायटीस, लॅबरिंथायटीस किंवा थंडीमध्ये जास्त एक्सपोज झाल्यानंतर पाणी जे साठतं आपल्या कानांमध्ये, तर अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळेही हे तुम्हाला वर्टिगो किंवा चक्कर येणे दिसू शकतं.
0: मग ही कारणं वर्टिगोची झाली, मग ही सामान्य चक्कर आणि वर्टिगो यामधलाही फरक आपण जाणून घेतला. पण तुम्ही कानाशी कनेक्ट करताय त्याचं, तर कानाचे जर त्रास आपल्याला होत असतील तर याच्यामुळे सुद्धा हे वर्टिगो होण्याची किंवा ही चक्कर

0: येण्याची संभावना असते का?
1: हो असते, संभावना असते. आता इनर इअर इन्फेक्शन जर आपल्याला झालं तर वर्टिगो पण होऊ शकतो. आणि आता हे आपण ओळखायचं कसं, मोठ्या काय म्हणायचं चाचणी जर आपल्याला संभवता नसेल त्या क्षणासाठी, तर एक हॉल्पिक डिक्स मॅन्युअर म्हणून आहे, एक चाचणी जी आहे जिथं आपण डोक्याला वेगवेगळ्या ठिकाणी असं थोड्या वेळासाठी स्थिर पकडून धरतो, एक ते तीन मिनिटासाठी. आणि ह्याच्यामध्ये आपण बघतो की डोळ्याच्या बावली हलतायत का त्यांना चक्कर आणि वाढते का, मळमळते का. मग ह्याच्यावरती आम्ही बघतो की कुठली नलिका प्रॉब्लेम मध्ये आहे किंवा इन्वॉल्व्ड आहे, ह्याच्यावरती आपण कळू शकतो की ह्या कानाचा रोग आहे किंवा इतर कुणाच्या प्रॉब्लेम मध्ये आहे. समजा इथं जर पॉझिटिव्ह आले तर आपण कानांचे व्यायाम जे आहे, बॅलन्स एक्सरसाइजेस, परत दृष्टिकोन स्थिर करण्याचे एक्सरसाइजेस आपण देऊ शकतो, किंवा पोझिशनिंग रीमॅनोवर म्हणून जे असतात, आपण डोकं वेगवेगळ्या पोझिशनमध्ये स्थिर ठेवून ते आपण जे कण जे असतात ते परत पुन्हा त्याच्या जागेवर जाण्यासाठी हे ट्रीटमेंट देऊ शकतो. समजा हे कानाचे नसेल तर आपण मग पुढचं स्टेप असेल ते एक्सरे घेऊ शकतो.
0: अच्छा.
1: त्याच्यानंतर मानांचे एक्सरसाइजेस किंवा पोझिशनिंग सांगू शकतो, लाईफस्टाईल चेंजेस सांगू शकतो, जास्त मान वाकायचे नाही, मानाचे जे मसल्स आहेत जे स्नायू आहेत ते त्यांचं ताकद वाढण्यासाठी एक्सरसाइज सांगू शकतो. तर हे जर सिम्पटम्स जास्त नसेल आपले तर आपण हे स्टार्टिंगला एक्सरसाइजेस सांगून करू शकतो. समजा तुम्हाला जास्तच चक्कर नेहमी येत असेल, जास्त प्रमाणात असेल किंवा दिवसातनं खूप असेल, तर आपण सिटी स्कॅन, MRI हे पण टेस्ट करू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला समजा मेंदूशी संबंधित जर चक्कर असेल तर ते आपल्याला कळू शकतो. तर ह्याप्रमाणे आपण वेगवेगळे चक्कर जे निदान करून त्याप्रमाणे औषध देणे गरजेचं आहे का, फक्त हे व्यायामाने बरं होईल फिजिओथेरपी, ते आपण समजून मग त्याप्रमाणे आपण पुढचे वाटचाल करू शकतो.
0: अच्छा. मग हे जे वर्टिगो आहे याची आपण काही लक्षणं सांगू शकतो का, की याच्यामुळे आपण म्हणजे स्वतःला थोडस सांभाळू किंवा लगेच आपण डॉक्टरकडे जाऊ, अशी सुरुवातीची काही लक्षणं?
1: सुरुवातीची लक्षणं म्हणजे आता तुम्हाला बेडवरून उठताना किंवा हालचाल करताना ह्या अंगावर तुळवर त्या वर्तुळावर जाताना चक्कर येत असेल.
0: अच्छा.
1: तर ते आपल्याला लक्षात घ्यायचं की ह्या आपल्याला कानांमधल्या ते लिक्विड किंवा ऑटोकोनिया हलता आहेत. तर आपण आताच आपण जाऊन आपण फिजिओथेरपी किंवा कुठल्याही डॉक्टरशी कन्सल्ट करावे आणि त्याचं निदान करून घ्यावे. सुरुवातीचे जेव्हा आपण अंधारात चालतो किंवा जेव्हा आपण पायऱ्या उतरत असतो खालती बघून, त्यावेळेला आपल्याला थोडा तोल गेल्यासारखा वाटणे, हे सुरुवातीचे तुम्हाला सिम्पटम्स लक्षण आहेत. तर हे तुम्ही लक्षात घेऊन हे करू शकता,
0: डॉक्टरकडे
1: जाऊ शकता. किंवा आपण एका ट्रेन एक्झाम्पल घेतलं तर आपण ट्रेनला बघत असेल कंटिन्युअस किंवा कुठल्याही हालचाल कंटिन्युअस असलेले बघू शकतो, त्यावेळेला आपल्याला डोळे दुखणे, मळमळणे, चक्कर येणे हे पण सुरुवातीची लक्षणं आहेत वर्टिगोची. तर त्यावेळेला आपण हे करू शकतो. नॉर्मली पण आपल्याला डोळे हे होतात, आपण निस्टॅग्मस म्हणतो जेव्हा, खरं जे सारखं होणे आणि त्याच्याबरोबर मळमळणे हे आपण लक्षात घ्यायला
0: पाहिजे. एखाद्या वेळेस एकदम असं वरती आपण जेव्हा आकाशाकडे बघतो आणि त्यावेळी लगेच मग आपण नॉर्मल जेव्हा पोझिशन आपण घेतो डोळ्यांची किंवा डोक्याची, त्यावेळी सुद्धा एकदम असं आपल्याला चक्कर आल्यासारखं होतं, तेही रिलेट करतं,
1: अंधारी झाल्यासारखं. आता वर बघतो जेव्हा आपण आता बंद रूम मध्ये असेल तर आणि तुम्ही वर बघता तर मग हा म्हणू शकतो की एक रक्त दबावामुळे असू शकतो. सडनली तुम्ही जास्त वेळ खालती बघणे आणि वर बघता आणि मग तुम्हाला अंधारी आले असेल तर ते वेगळं आहे.
0: बरोबर.
1: जर तुम्हाला गरगरत असेल,
0: अच्छा,
1: आजूबाजूच्या गोष्टी गरगरत असेल, त्याच्याबरोबर तुम्हाला मळमळत असेल तर हा वर्टिगोचं लक्षण आहे. अंधारी येणं हा वेगळा प्रकार, ते सडनली तुमचे रक्त दबाव कमी जास्त होण्यामुळे ती अंधारी येऊ शकते असं आहे. आता तुम्ही ओपन स्पेस म्हणजे आकाशात जर बघत असाल, वरती बघून खालती बघित, तर ते लाईट सेन्सिटिव्हमुळे तुम्हाला अंधार आल्यासारखं वाटतं. तर हा गोष्टी वेगळ्या आहेत.
0: मग समजा जर ही लक्षणं आपल्यामध्ये जर दिसून आली तर ती म्हणजे कायमच आपल्याला ह्याच्यासोबत राहावं लागतं की हे ट्रीटेबल आहे?
1: नाही, तेच आता मी सुरुवातीच सांगितले, हा आजार नव्हे, फक्त एक सिम्पटम आहे किंवा एक लक्षण आहेत.
0: अच्छा.
1: जर आता मेंदूशी संबंधित जर असतील तर आपल्याला पुढच्या चाचणी घेऊन ते कितपर्यंत इन्वॉल्वमेंट आहे त्याच्यावरती आपण जाऊन सुरुवातीला आपण गोळ्या घेऊन मग ते पुढचा आजार बरा करू शकतो.
0: अच्छा.
1: आणि जर समजा हा फक्त मानेचा किंवा कानेचा आहे तर हा 100% पूर्ण बरा होऊ शकतो, फक्त त्याच्यामध्ये आपण योग्य एक्सरसाइजेस वेळेवरती करणे आणि लवकरात लवकर आपण फिजिओथेरपीला कन्सल्ट करणे ह्याच्याने हा आजार हा लक्षणं कमी होऊ शकतो. आणि शक्यतो औषध जास्त घेणे टाळावे, जे जसे साईड इफेक्ट्स असतात ते जे गोळी असतात ते मेंदूला आपण एक प्रकारचे सुंद करतात ताकि तुम्हाला चक्कर येऊ नये म्हणून.
0: अच्छा.
1: असं आहे. सो त्यामुळे हे नियंत्रण तुम्ही एक्सरसाइज करणे आणि तुमच्या लाईफस्टाईल

0: चेंजेस मुळे पण आता नियमितप्रमाणे सेडेंट्री सगळे ऑफिस वर्क करत असल्यामुळे खालती मान घालून करत आहात, तर दिवसामध्ये आपण 5 ते 10 मिनिटं मानेची एक्सरसाइज जर केले तर हा जो सिम्पटम्स आहे किंवा जो आजार आहे हा पुन्हा तुम्हाला येऊ पण नाही शकणार, हा आपण थांबवू शकतो. त्यामुळे हा पूर्णपणे बरा होण्याचा एक सिम्पटम किंवा आजार आहे.
1: अच्छा.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312473777.
1: मग असं ऐकलंय की हा महिलांमध्येच जास्त प्रमाणात पाहायला मिळतो, तर याचं काय कारण असू शकतो?
2: आता तुम्हाला वया ह्याच्यामध्ये बघितलं तर 25 ते 45 वयांमध्ये हा जास्त अनुभवला जातो. कारण त्यावेळेला आपले जे कॅन्युल्स आहेत, ऑटोकोनिया, ते जास्त प्रमाणात सेन्सिटिव्ह असतात किंवा जास्त प्रोड्यूस होत असतात. आणि ह्या ह्याच्यामध्ये कसं होतं, तुम्ही कंटिन्युअस खालती मान बघत असल्यामुळे स्टुडंट म्हणा किंवा ऑफिस वर्क जे आहे ते ह्या वर्गांमध्ये तुम्हाला जास्त जाणवलं जातं, त्यामुळं तसं आहे. आणि फिमेल महिलांच्या मध्ये जे असं आहे की त्यामुळे स्ट्रेस असते, खालती बघून सारखं काम करावं लागतं त्यांना, आणि मायग्रेनचं पण प्रमाण त्यांच्यामध्ये जास्त आहे. तर त्यामुळे हा जास्त करून तुमचा इनर इयर जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो तर ऑरिक्युलर प्रेशर जो म्हणजे आपला कानातला जो दबाव आहे तो वाढतो, त्या वाढण्यामुळे पण हा जे कॅन जे कण आहेत ते पण हल्ले जात, आणि त्याच्यामुळे हे तुम्हाला महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसले जातं.
1: अच्छा.
2: आणि भरपूर त्याच्यामध्ये अजून संशोधन चालू आहेत की कशामुळे आहे आणि काय म्हणून, तर त्यातला हा एक छोटासा कारण आहे.
1: थोडस आपण ट्रीटमेंट बद्दल बोलूया की याचं निदान आपण कसं करतो आणि कोणत्या तपासण्या याच्यामध्ये कराव्या लागतात?
2: आता वर्टिगो मध्ये जास्त प्रमाणात जो दिसला जातो तो BPPV म्हणून आहे, बेनाइन पॅरॉक्सिझमल पोझिशनल वर्टिगो. हा मूळ म्हणजे तुमच्या आतल्या कानांमुळे आहे, इनर इयर मुळे आहे. ते जे मी सांगितले जे आपण टेस्ट आहे लहान, आपण बेडवरती आपल्या क्लिनिकमध्ये किंवा घरामध्ये पण करू शकतो हा टेस्ट. हॉलपिक डिक्स मॅन्युअल, जिथे आपण मान वेगवेगळ्या डिरेक्शन मध्ये थांबवून बघू शकतो की कुठलं वर्तुळिका ह्याच्यामध्ये एफेक्टेड आहे. सेमी सर्क्युलर कॅनाल जे आपण म्हणतो एफेक्टेड आहे, त्याच्यामुळे आपल्याला कळू शकतं. आणि इतर तुम्हाला सांगितले एक्सरे, MRI ह्याच्यामुळे जर वेगळे कारण असतील तर त्याच्यामुळे कळू शकतं आपण. आणि एकदा कळल्यानंतर आता जे रिपोझिशनिंग मॅन्युअर जे आहे, आता 3 ह्याच्यामध्ये सेमी सर्क्युलर कॅनाल असतात, अर्धवर्तुळिका, नलिका. समोरची जर एफेक्टेड असेल तर डीप हँगिंग पोझिशन म्हणून एक मॅन्युअर आहे. मॅन्युअर म्हणजे हा फक्त मानेचाच प्रकार आहे, तुम्ही फक्त मानेला वेगवेगळ्या पोझिशन मध्ये थांबवून त्याचा उपचार करू शकता.
1: ओके.
2: त्याच्यानंतर आडवी म्हणून जे आहे, हॉरिझॉन्टल म्हणून आहे, त्याला आपण लेम्पार्ट मॅन्युअर किंवा BBP रोल म्हणून आहे, जिथं आपण एक 5 मिनिटाचा ट्रीटमेंट आहे, जिथं आपण त्या व्यक्तीला किंवा त्या पेशंटला वेगवेगळ्या पोझिशन मध्ये डोकं आणि आपलं शरीर थोड्या थोड्या वेळामध्ये ते एक स्टेबल पोझिशन मध्ये ठेवून जे काही ऑटोकोनिया किंवा जे कण आहेत ते आपण आणि परत पोचवू शकतो. त्याच्यानंतर आहे पाठीमागची वर्तुळिका किंवा नलिका, पोस्टीरियर सेमी सर्क्युलर कॅनाल म्हणतो, त्याला आपण एप्लेज मॅन्युअर म्हणून आहे. हे पण सेमच आहे, आपण मानेचे वेगवेगळ्या पोझिशन मधून हे करू शकतो. सो मानेच्या फक्त वेगवेगळ्या पोझिशन मध्ये आपण प्रत्येक अर्धवर्तुळिका नलिकांचे आपण ट्रीटमेंट करू शकतो. आता दुसरे जर वर्टिगो असेल प्रकाराचे, तर तिथं आपण बॅलन्स एक्सरसाइजेस देऊ शकतो वेगवेगळे, थांबून बसून. आता त्यांचं प्रमाण कितपत आहे, त्यांचं वय किती आहे, त्यांचं काम काय आहे, ह्याप्रमाणे आम्ही बघून वेगवेगळे एक्सरसाइजेस देतो. बसून म्हणा, थांबून किंवा चालताना किंवा थोडंफार जॉगिंग टाईप, ह्याच्यामध्ये वेगवेगळे बॅलन्स एक्सरसाइज देतो. त्याच्यानंतर गेज स्टेबिलायझेशन एक्सरसाइज म्हणून जे असतात, जिथं आपले डोळ्याचे नियंत्रण स्टेबल करण्यासाठी आहेत, ते आपण मानाच्या बरोबर देतो. आणि वेगवेगळ्या डायरेक्शन्समध्ये बघण्यासाठी कलर्स असतात किंवा टॉर्चनी जे आहे, ह्या पद्धतीप्रमाणे आम्ही यूज करून डोळ्यांचे पण मस्क्युलेचर स्टेबल करण्यासाठी हे एक्सरसाइजेस आम्ही घेऊ शकतो. हे सगळे एक्सरसाइजमुळे काय होतं, मेंदूमध्ये आपण पुन्हा बॅलन्स निर्माण करायचा प्रयत्न करतो.
1: मग या सगळ्यामध्ये म्हणजे फिजिओथेरपीचा कसा रोल आहे?
2: आता फिजिओथेरपी म्हणजे जे तुम्हाला आता सांगितले बॅलन्स एक्सरसाइजेस जे आहेत, तर वेगवेगळे आम्ही एक्सरसाइज देतो त्यांना, मग हे फिजिओथेरपी तिथे येतं. आता हे मॅन्युअर्स जे पण म्हणतो आपण, हे मॅन्युअरमध्ये

0: पण फिजिओथेरपीचा इम्पॉर्टंट रोल आहे. हे सगळे व्यायामाचे प्रकार आहेत.
1: अच्छा.
0: तो फिजिओथेरपी म्हणजे हा मुख्य म्हणजे व्यायामाचा प्रकार आहे.
1: बरं.
0: वेगवेगळ्या पद्धतीचे व्यायाम आम्ही हे करतो. आता समजा इन्फेक्शन जास्त असेल तर तिथं आम्ही इलेक्ट्रोथेरपी जे म्हणतो, करंटनी थोडेफार जे इन्फेक्शन आहे ते कमी करतो जास्त जर असेल. आणि त्याच्यानंतर हे बॅलन्स एक्सरसाइजेस वेगवेगळ्या पद्धतीचे, आता मानेचे जर मुळे तुम्हाला जर वर्टिगो असेल तर मानेचे एक्सरसाइजेस देतो. जे काय तुमचे हाडां ढिसूळ झालेले आहेत, जे मसल तुमचे हे झालेत, पॉवर वाढवण्यासाठी तुम्हाला एक्सरसाइजेस देतो मानाचे. तो कुठल्या कारणामुळे काय आहेत त्याप्रमाणे एक्सरसाइजेस देऊन हे फिजिओथेरपी तुम्हाला लागू पडू
1: शकतो. फक्त हे व्यायाम केल्यामुळं किंवा फिजिओथेरपी ट्रीटमेंट घेतल्यामुळं हा पूर्णपणे बरा होऊ शकतो म्हणजे औषधांशिवाय?
0: आता तेच कारण कुठलं आहे वटिगोचं हे आपल्याला
1: कुठल्या प्रकारचा आपल्याला झालाय
0: त्याच्यावर, कुठल्या प्रकारचा वटिगो आहे पहिला आपण निदान केलं पाहिजे.
1: अच्छा.
0: टेस्ट केलं किंवा चाचणी केली पाहिजे, त्याच्यानंतर आपण ठरवू शकतो की आपण कुठला एक्सरसाइज द्यावा त्याला. जर मेंदूशी संबंधित असेल तर आपल्याला सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये थोडेफार औषधं घ्यावं लागतं. जर मेंदूचा हा नसेल तर पूर्णपणे फिजिओथेरपी एक्सरसाइजेसमुळे ह्या ट्रीटमेंट आपल्याला करता येतो. हां, फक्त एवढंच की किती प्रमाणात आहे ते सिरियस त्याप्रमाणे आपल्याला किती टाइम लागेल हे करू शकतो. आता कॉर्टन कुक्सी एक्सरसाइजेस म्हणून जे आहेत, एक एक्झाम्पल देते तुम्हाला, ते तुम्ही फक्त झोपून बसून उभा राहून आणि मग चालताना असे टप्पे आहेत, पाच टप्पे आहेत. ते पाच टप्पे आम्ही देतो एक्सरसाइजेस. हा निदान कमीत कमी एक महिन्याचा प्रोटोकॉल आहे एक्सरसाइज. खरं तुम्हाला ते रिपोझिशनिंग मॅन्युअरनी जे आहे डोक्याचे पोझिशनिंगनी, त्याच्यामध्येच तुम्हाला 90% फरक पडतो. 50-90% एका दिवसात फरक पडतो वर्टिगोचा. खरं ती पुढे येऊ नव्हे आणि तात्काळ प्रमाणे ते थांबू नये, पुढे पण आपल्या भविष्यात हे आजार येऊ नव्हे म्हणून आम्ही हे हॅबिच्युएशन एक्सरसाइजेस म्हणजे आपल्या मेंदूला त्याची सवय होणं पाहिजे हालचालाची, म्हणून हे एक्सरसाइजेस आम्ही एक महिनाभर देतो त्यांना. आणि ह्या महिनाभर एक्सरसाइजेस दिल्यानंतर 100% त्यांना हा वर्टिगो कमी होतो आणि मानेचे जे आहेत ते 80-90% पूर्णपणे कमी होतो. आणि पुढे हा येऊ नव्हे म्हणून आम्ही सांगतो की आठवड्यातनं कमीत किंवा 3 वेळा तरी तुम्ही हे एक्सरसाइजेस जे दिलेत आहेत ते कंटिन्यू ठेवायचे.
1: मग हा वर्टिगो पूर्णपणे बरा होऊ शकतो की परत परत येण्याचे चान्सेस असतात?
0: पूर्णपणे बरा होऊ शकतो.
1: बर.
0: जेव्हा तुम्ही एक्सरसाइज थांबवता किंवा आणि परत तुम्ही मान सेम पोझिशन मध्ये जर आणि घालायला गेला मग आणि तुम्ही अचानक मुवमेंट करायला लागला तर हा पुन्हा येऊ शकतो.
1: Okay.
0: हा येऊ नये म्हणून आपण रोज लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जे म्हटले मी, आपल्याला कमी निदान आठवड्यातनं 3-10 मिनिटाचे एक्सरसाइजेस डोक्याचे कराल तर मग हा कधीही नाही होईल.
1: मग या संदर्भात आपण थोडस आपली जीवनशैली आणि आपली जी घ्यायची काळजी आहे त्याबद्दल थोडस सांगूया की वर्टिगो जर झाला आपल्याला आहे सध्या तर अशा पेशंटनी कोणते पदार्थ असे पर्टिक्युलर टाळले पाहिजेत का?
0: असे पदार्थ असं काही शक्यता नाही,
1: खाण्यापिण्यामध्ये काही
0: खाण्याचे चेंजेस काही मानले नाही जात.
1: बर.
0: तुम्ही काही पण खाऊ पिऊ शकतात असं काही नाहीये. फक्त तुम्ही जे हे आहे आता बेड मधून उठताना हळू उठणे, अंधारात शक्यतो जाऊ नव्हे, पायऱ्या तुम्ही हे करताना दक्षता घेणे किंवा थोडंफार आधार घेणे असं मान एकदम वळवू नये, ह्या सगळ्या दक्षता तुम्ही घेणे आवश्यक आहे. आणि जर तुम्हाला थंडीमध्ये समजा किंवा तुम्ही जेव्हा डोक्यावरनं आंघोळ करता पाणी कानात न जाऊन देणे, ह्या सगळ्या गोष्टी थंडीमध्ये नाही एक्सपोज होणे, ह्या गोष्टी तुम्ही थोडंफार घेऊ शकता. असं जेवणाच्या पदार्थांमध्ये तुम्ही असं काही बदल केला पाहिजे असं काही नाही.
1: बर. मग झोपेची पद्धतही व्हर्टिगोवर परिणाम करते?
0: हो, निश्चितप्रमाणे चांगली झोप झाली पाहिजे. चांगली नाही झोप झाली तरीही तुम्हाला व्हर्टिगोचा किंवा चक्करचा त्रास होऊ शकतो.
1: पण पद्धत पण म्हटलं म्हणजे पद्धत पण योग्य अशी कोणती असावी का?
0: योग्य असं काही नाही, शक्यतो आपण सरळ नाही झोपायचं, एका अंगावरती झोपायचं. त्या कानाने कसं होतं, दोन्ही कानांचे जे लॅब्रिंथाइन जे म्हणतो ते ऍक्टिव्हेट होतात दोन्ही बाजूला. आपण उतळ जर झोपलो ना तर काय होतं, ते स्टॅग्नेंट राहतं म्हणजे स्थिर राहतात. म्हणजे स्थिर सारखं तुम्ही ठेवल्याने, एकाच जागेवरती ठेवल्याने आणि परत जर कमी हालचाल झाली, मानाची हालचाल झाली तर ते होऊ शकते. त्यामुळे शक्यतो तुम्ही वर्तुळ राईट किंवा म्हणजे उजव्या किंवा डाव्या बाजूवरती असं झोपणे हे योग्य ठरेल. पोटावर न झोपणे, पालतं न झोपणे जे आपण म्हणतो टाळावे आपण.

0: all health related problems. Experienced doctors and ultra modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center, Nehru Nagar, Pelagavi. Call 08312473777.
1: आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकेकट्यांना खूप अशी मोठी उशी घेऊन सवय असते आणि म्हणजे डबल वगैरे उशी घेतात.
2: हा निश्चितप्रमे ते आता आपण जे म्हणतो स्पायनल, आता जे स्पॉन्डुलस जास्त प्रमाणात दिसलं जातं हाडाचे झीज होणे, त्यामुळं कसं आहे आपल्या जी मानाची जी वर्तुळ आहे तेवढ्याच साईजचा किंवा तेवढीच उंचीची आपण उशी घेणे, ज्यात आपलं शोल्डर्स किंवा आणि डोकं जे लेवलला येईल अशा प्रमाणेच उशी घेणे, आणि ती जास्त मऊ पण नसावी किंवा जास्त कठीण पण नसावी, मध्यम प्रमाणे जी असते ती घेणे योग्य ठरेल.
1: आणि मग एखाद्याला व्हर्टिगो झालाय हे जर निदान झालं त्यांचं, तर अशा पेशंटनी किंवा अशा लोकांनी ड्राईव्ह करणं सेफ आहे का?
2: ड्राईव्ह करणं सध्या सेफ नाही आहे, जोपर्यंत त्यांना जे सिम्पटम्स किंवा जे लक्षणं आहेत त्यांना ते शक्यतो त्यावेळेत सेफ नाही ठरणार. आता ट्रीटमेंट चालू आहे आणि एक महिन्यानंतर त्यांचं कसं आहे पुन्हा आपण चाचणी करून तपासणी करून मग त्यांना आपण पुढचं गाईडलाईन्स म्हणजे करणं योग्य ठरेल की नाही ते आपण ठरवू शकतो. खरं ज्या वेळेला त्यांना ते हे सिम्पटम्स किंवा हे लक्षणं आहेत शक्यतो ड्राईव्ह करणं किंवा टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो टाळावं.
1: आणि समजा की एखाद्या वेळेस अचानक अशी चक्कर आली
2: अचानक जर चक्कर आली आणि तुम्ही ड्राईव्ह किंवा हे करत असाल तर थोडा वेळ थांबणे, तिथं थोडा वेळ थांबून रेस्ट घेऊन तुम्ही बघायचं त्याच्यानंतर आणि तुम्ही मान वळवून ते ट्राय करायचं तर तुम्हाला चक्कर येत आहे की नाही. जर आसपास कोण जवळ आहे तुमच्या हेल्पसाठी किंवा मदतीसाठी तुम्ही बोलवू शकता फोन करून आणि शक्यतो टाळावे. समजा अचानक आता हायवेवर झालं तर मदतीला आपल्याला खूप लांब आहेत लोक, तर आपण थोडा वेळ विश्रांती घेऊन आपण अनेकदा आपण हालचाल करून बघावी आणि आपल्याला काही त्रास नसेल झाला तर आपण हळू येण्याचा प्रयत्न करावा आणि शक्यतो कुणालाही जवळपास हॉस्पिटल माहीत असेल तर आपण सांगून ठेवावं, ही दक्षता आपण घ्यावी.
1: मग आपल्याला तणावामुळे सुद्धा हा व्हर्टिगो होण्याचे चान्सेस असतात.
2: थोडेफार प्रेशर चेंजेस होतात तणावामुळे कानामध्ये, तर हा एक कारण असू शकते. खरं ह्याच्यामुळेच होईल असं नाही म्हणू शकत, खरं एखादा हा कारण ह्याच्यामध्ये असू शकतो.
1: बरं, कार्यक्रमाच्या शेवटी हा व्हर्टिगो जो आहे म्हणजे चक्कर येणं जो आहे त्याचे प्रकार पण आपण सांगितले आणि कसा तो वेगळा आहे साधी चक्कर येणं आणि व्हर्टिगो होणं तेही आपण सांगून दिलं, पण हे होऊ नये म्हणून आपण काही प्रिकॉशन घेऊ शकतो का?
2: होऊ नये आता म्हणजे प्रिकॉशन आपले नियमितप्रमाणे तुम्ही ऍक्टिव्ह राहणे, आपण जेवढं होईल तेवढं आपण व्यायामाकडे थोडंफार लक्ष देणे, ह्याच्यामुळे फक्त व्हर्टिगो नाही भरपूर प्रकारचे तुम्ही रोग किंवा हे टाळू शकता. आता जसं जसं आपण होतो ह्या जनरेशनमध्ये 30 नंतर आपले हाडं झिजायला लागतात, तसं बघितलं तर 18 वर्षापासूनच हाडं झिजायला लागतात, त्यामुळे आठवड्यामध्ये आपण 3 दिवस तरी निदान थोडे सगळे बॉडीचे एक्सरसाइजेस बॉडी पार्ट्स आपण मूवमेंट केले तर व्हर्टिगो बरोबर दुसरेही आपण जे हार्ट झिजणं किंवा हे जे आहे तेही आपण टाळू शकतो. ऍक्टिव्ह राहणं शक्यतो, जास्त वेळ 2 तासांपर्यंत जास्त बसू नये, एक चक्कर मारावी, डोकंच्या हालचाल हातपाय हालचाल हे जे आपण जे आहेत थोडेफार मुवमेंट्स आपण ऑफिस बेस म्हणा किंवा घरगुती महिलांच्या साठी असो किंवा जे बाहेर पुरुष जातात कामावरती सिम्पल जे एक्सरसाइजेस आहेत आपण ऑफिसच्या वेळेत लंच ब्रेकमध्येही करू शकतो आणि ह्याच्यामुळे फक्त व्हर्टिगो नाही बाकीही आजार आपण टाळू शकतो. जे मधुमेह आहे रक्तदबाव आहे हे ऍक्टिव्ह राहण्याने आपले ब्लड प्रेशर किंवा ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, पचनक्रिया चांगली होते, हॉर्मोन्स चांगले होतात एक्सरसाइजमुळे आपले, तर त्यामुळे व्हर्टिगो आणि इतरही आपण गोष्टींना एक प्रमाणाचं टाळू शकतो.
1: बरोबर, खूपच महत्वाचा विषय होता. अर्थात चक्कर येणं हे ऐकताना जरी साधं सोपं वाटत असलं तरी त्याची कारणं आपण आता ऐकलीत आणि म्हणजे जर त्याच्यावर ट्रीट नाही केलं लवकर तर मोठे आजार सुद्धा आपल्याला होऊ शकतात हे आपण सांगून दिलं. आणि या संदर्भातले सगळ्या ट्रीटमेंट मला वाटतं केली हॉस्पिटलमध्ये अवेलेबल असतील, तर त्याबद्दल थोडंसं सांगूया आणि कार्यक्रम संपूया.
2: केएलई हॉस्पिटलमध्ये सगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट आहेत आणि चिकित्सा पण आहे किंवा तातडीचा जे आहेत डायग्नोस्टिक सेंटर ते पण आहेत. आता आपले मोठे सगळे डॉक्टर्स आहेत बेळगाव असो किंवा हुबळीमध्ये असो, तर वेगवेगळे ट्रीटमेंट ह्याच्यावरती आहेत जे आपण डोक्याच्या पोझिशनिंगने करतो किंवा दुसरे टेस्ट जे आहेत ते सगळे एक्सरसाइजेस आणि निदान आपल्या दोन्ही केएलईमध्ये आहेत. आणि फक्त ईएनटी डॉक्टर्स नाही तर फिजिओथेरपी डॉक्टर्स पण याच्यामध्ये सर्टिफाईड आहेत ट्रीटमेंटसाठी आणि ते केएलई बेळगावमध्ये पण आणि हुबळीमध्ये पण आहेत. आता मी पण सर्टिफाईड कोर्स केलेला आहे ह्या ट्रीटमेंटसाठी. जास्ती प्रमाणात फक्त वर्टिगोसाठी कसं आपण ट्रीटमेंट दिलं पाहिजे त्याच्यासाठी मी पुण्यामध्ये जाऊन कोर्स केलेला आहे. असे भरपूर ट्रीटमेंट अवेलेबल आहेत आपल्याकडे. आणि फिजिओथेरपी जेव्हा तुम्ही म्हणता आम्ही मशीन विना आपल्या हाताने जे ट्रीटमेंट देतो ते जास्त हे आहे. सो आम्ही एक्सरसाइज साठी जास्त प्राधान्य देतो.
1: नक्कीच. थँक्यू सो मच मॅडम तुम्ही या विषयावरती बोलण्यासाठी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल.
2: थँक्यू. खूप आभारी आहे हा मला तुम्हाला मला संधी दिल्याबद्दल. थँक्यू. नमस्कार.
1: हा होता आजचा आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण डॉक्टर हिमा मोरकर यांना ऐकत होतो, ज्या केएलई कॉलेज ऑफ फिजिओथेरपी हुबळी येथे असिस्टंट प्रोफेसर आहेत आणि केएलई कोऑपरेटिव्ह फिजिओथेरपी ओपीडीच्या त्या इन्चार्ज आहेत. आजचा आपला विषय होता व्हर्टिगो. व्हर्टिगो म्हणजेच ज्याला आपण चक्कर येणं असं म्हणतो, तर त्या संदर्भातली सविस्तर माहिती आपण ऐकलेली आहे. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. ही आहे केएलई वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.
3: ಆರೋಗ್ಯವೇ ನಿಜವಾದ ಸಂಪತ್ತು. ನಿಮ್ಮ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಆರೋಗ್ಯದ ಕಾಳಜಿಗಾಗಿ ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹ ಹೆಸರು ಕೆಎಲ್ಇ ಹೋಮಿಯೋಪತಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬಸವನಕುರ್ಚಿ ಬೆಳಗಾವಿ. ಅನುಭವ ಹೊಂದಿದ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಸುಸಜ್ಜಿತ ಒಪಿಡಿ ಸೇವೆಗಳು, ಆಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಔಷಧಿ ವಿತರಣೆ ಹಾಗೂ ರೋಗಿ ಕೇಂದ್ರಿತ ಚಿಕಿತ್ಸಾ ಸೇವೆಗಳು ಇಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿವೆ. ಕೆಎಲ್ಇ ಸಂಸ್ಥೆ ಶಿಕ್ಷಣ, ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ತರಬೇತಿಗೆ ಒತ್ತು ನೀಡುತ್ತದೆ. ಅಲರ್ಜಿ, ಚರ್ಮ ರೋಗಗಳು, ಸಂಧಿವಾತ ಮತ್ತು ಕೀಲು ನೋವು, ಮೈಗ್ರೇನ್, ಉಸಿರಾಟದ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಜೀರ್ಣಕ್ರಿಯೆ ತೊಂದರೆಗಳು, ಮಹಿಳಾ ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಮತ್ತು ದೀರ್ಘಕಾಲದ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಹೋಮಿಯೋಪತಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಆರೋಗ್ಯಕರ ಜೀವನಕ್ಕಾಗಿ ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಕೆಎಲ್ಇ ಹೋಮಿಯೋಪತಿಕ್ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರೋಡ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448145030 ಹಾಗೂ 8123871607.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NAAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर JNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणू धोनी 90.4 FM KLE कनसू. आज या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण 19 नोव्हेंबरला जो इंटरनॅशनल मेन्स डे होता त्या अनुषंगानं आजचा एक विशेष कार्यक्रम मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे, ज्यामध्ये पुरुषांचं आरोग्य याविषयी आपण बोलणार आहोत. आणि महत्वाचा विषय असा आहे की त्यामध्ये इरेक्टाईल डिसफंक्शन, म्हणजेच त्याला लिंग शैथिल्य असं आपण म्हणू शकतो, त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. खूपच महत्वाचा विषय आहे आणि याविषयी जागरूकता असणं खूप गरजेचं आहे. तर या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहे डॉक्टर स्वर्धा उपीन, ज्या KLEBM कंकणवाडी आयुर्वेद हॉस्पिटल आणि महाविद्यालय इथे त्यांची प्रॅक्टिस सुरू आहे, स्पेशलाइज्ड इन मेल अँड फिमेल इनफर्टिलिटी सेक्शुअल डिसफंक्शन या डिपार्टमेंटला त्या असतात. हे त्यांचं स्पेशलायझेशन आहे आणि याविषयी ते आपल्याशी बोलणार आहेत. मॅडम, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार मनीषा मॅडम, आणि धन्यवाद.
0: 19 नोव्हेंबर हा इंटरनॅशनल मेन्स डे होता आणि वुमन्स डे हा बऱ्याच वर्षापासून आपण साजरा करतो, पण मेन्स डे याच्याविषयी थोडंसं आपण बोलूया. कारण आपण म्हणतो की पुरुष प्रधान संस्कृती आपल्याकडे असते किंवा त्यांचा खूप असा प्रभाव आहे या समाजावरती, तर त्यांचे असे अनेक दिवस नसतात साजरे करण्यासारखे. 19 नोव्हेंबर दिवस हा त्यांचा होता, तर याच्याविषयी थोडंसं सांगूया की याची सुरुवात कधीपासून झाली आणि काय थीम्स असतात त्याच्या, का नेमकं याची सुरुवात झाली.
1: अगदीच मॅडम, तुम्ही म्हणल्यासारखं जशी आपली पुरुषप्रधान ही सोसायटी आहे त्याच्यामुळे आपण बऱ्याच वर्षांपासून वुमेन्स हेल्थ नाहीतर वुमेन इंटरनॅशनल वुमेन्स डे ह्याच्यावर जास्त आपण एम्फसाईज करतो.
0: हो ना.
1: पण हे बऱ्याच लोकांना माहीत पण नसेल की गेले 2 decades म्हणजे 20 वर्षांहून जास्त झाले की इंटरनॅशनल मेन्स डे पण साजरा केला जातो. आणि आता नाही म्हणलं तरी 80 countries साजरा केला जातो. महत्वाचं ह्याचं कारण म्हणजे पुरुष हे किती आपल्या सोसायटीला नाहीतर फॅमिलीजला कम्युनिटीजमध्ये त्यांचा पॉझिटिव्ह रोल किती आहे हे कळून देण्यासाठी, ह्याचं महत्त्व समजून येण्यासाठी हे साजरा केला जातो. तुम्ही म्हणल्यासारखं ह्याचे बरेच थीम्स असतात दरवर्षी. ह्यावर्षी 0 male suicide असा हा थीम होता आणि बरंच कारणं असतात ज्याच्यामुळे मेल सुसाईड ह्याचे इन्सिडेन्सेस प्रूव्ह झालेले आहेत.
0: बरोबर ना. म्हणजे यावर्षीची थीम ऐकूनच माझ्या डोक्यात प्रश्न आलाय की म्हणजे ही थीम ठेवावी लागली, म्हणजे एवढं प्रमाण वाढलंय का खरंच पुरुषांचं आत्महत्या करण्याचं, आणि त्याची कारणं ही बरीच असू शकतात, तर त्याच्यावरती आपण बोलणारच आहोत. पण इन जनरल जर आपण विचार करू तर काय अशी नेमकी मुख्य कारणं आपण सांगू शकू ज्याच्यामुळं पुरुषांना म्हणजे एवढे ते डिप्रेशनमध्ये जातात आणि आत्महत्या करण्यापर्यंत त्यांचं डिसिजन जातं.
1: आपल्या आजूबाजूला जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला हे बरेच असे कारणं दिसतात की रिलेशनशिप्स इश्यू असतील, नाहीतर मग सेपरेशन्स होतात कपल्समध्ये, डिवोर्स होतात. मग त्याचं जर आपण इन्सिडेंट्स बघितलं तर ते 10 पुरुषांमध्ये 3 पुरुष तरी रिलेशनशिप इश्यूज नाहीतर सेपरेशनमुळे सुसाईड करण्यात येतात. नाहीतर त्यांची टेंडन्सी असते की त्यांना असं वाटतं की ते इतके डिप्रेशनमध्ये जातात की तो एक कारण आहे. मग 5 लोकांमध्ये 1 व्यक्ती असा फायनान्शियल इश्यूजमुळे हे सुसाईड करण्यात हे बघितल्या गेलं आहे. सबस्टन्स अब्यूज म्हणजे ड्रग्स घेतल्यामुळे जे डिप्रेशन आणि जे सोशल आणि पर्सनल लाईफ एफेक्ट होते त्याच्यामुळे 40% लोक सुसाईड करतात हे पण बघण्यात आलेलं आहे. आणि अनएम्प्लॉयमेंट बेरोजगारीमुळे पण 2.5% ऑफ लोक करतात. आणि हे सगळं असलं तरी एक हेल्थ इश्यूजमुळे आणि त्यात पण स्पेशली सेक्शुअल हेल्थ इश्यूजमुळे 50% लोकांमध्ये म्हणजे 50% पुरुषांमध्ये ज्यांना कुठल्याही लैंगिक जीवनाच्या संबंधा रिलेटेड जे इश्यूज असतात त्याच्यामध्ये 50% लोकांना सुसाईडल टेंडन्सीज हे डेव्हलप होते. मग इतका इम्पॉर्टंट तो विषय असतो कुठल्याही पर्सनल लाईफमध्ये.
0: अगदी. म्हणजे सेक्शुअल लाईफ जर व्यवस्थित असेल किंवा तिथं जर समाधान असेल तर बाहेर कुठं बाकीच्या काही गोष्टी करण्याचा प्रश्न येत नाही, आणि त्याच्यामुळे मग आपलं आरोग्य जे आहे ते नीट राहतं. आपलं कौटुंबिक आरोग्य असेल किंवा आपलं हेल्थ असेल ते दोन्ही ठीक राहण्यासाठी हे खूप महत्त्वाचं असतं. तर एक गंभीर विषय खरं तर आज आपण बोलतोय आणि हे कुणालाही माहिती नाही की म्हणजे ही एक कारणं असू शकतात की ज्याच्यामुळं पुरुष डिप्रेशनमध्ये जातो आणि आत्महत्या करण्यापर्यंत तो विचार करतो. तर आज आपण जो महत्त्वाचा विषय बोलतोय तो इरेक्टाईल डिसफंक्शन याबद्दल, तर ते म्हणजे नेमकं काय असतं?
1: सो आपण जेव्हा पुरुषांमध्ये सेक्शुअल डिसफंक्शन्स बद्दल बघतो त्याच्यामध्ये बरेच वेगवेगळे डिसफंक्शन्स असतात, जे एक इरेक्शन रिलेटेड असतं, मग इजॅक्युलेशन रिलेटेड असतं, नाहीतर लिबिडो असा हा प्रकार असतो म्हणजे जिथे इंटरेस्ट येत नाही, नाहीतर इरेक्शन म्हणजे लिंग शैथिल्य हा असा प्रॉब्लेम असतो. सो व्यवस्थित इरेक्शन हे अचीव होत नाही आणि व्यवस्थित इरेक्शन हे मेंटेनही होत नाही म्हणजे पूर्ण ऍक्टिव्हिटी कम्प्लीट होईपर्यंत. मग इजॅक्युलेशनचे पण इश्यूज असतात, पण म्हणजे धातू लवकर येणे नाहीतर मग खूप उशिरा येणे, पण त्यातल्या त्यात ह्या सगळ्यापैकी मध्ये सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युट जे करतं ते इरेक्टाईल डिसफंक्शन आहे. आणि जसं मी म्हणलं की ऍक्च्युली हे होतं काय, म्हणजे जी लिंगाची शैथिल्यता असते म्हणजे जे रिजिडिटी असते, जे ट्युमिसन्स फॉर्म होतं ते व्यवस्थित होत नाही आणि पूर्ण ऍक्ट हे कम्प्लीट होण्यापर्यंत ती रिजिडिटी राहत पण नाही,
0: टिकून राहत नाही.
1: याच्यामुळे एकतर ते सेक्शुअल डिससॅटिस्फॅक्शन होतं त्या व्यक्तीला पण आणि पार्टनरला पण, आणि मग हे इतकंच सेक्शुअल लाईफ पर्यंत रिलेटेड और तिथेच स्टॉप होत नाही, पण मग इंटरपर्सनल रिलेशनशिप इश्यूज होतात, घरचा माहोल बिघडतो, छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिडपणा होते आणि ते डिवोर्स आणि सेपरेशन पर्यंत पण पोहोचू शकतं. आणि इतकंच नाही, घरच्या पर्यंतच नाही पण असे जर घरी किरकोळ कारणांमुळे भांडणं झाले तर त्याचा परिणाम सोशल लाईफवर पण पडतो, प्रोफेशनल आणि करिअर मध्ये पण दिसून येतं आणि ओव्हरऑल हे खूप लाईफ डिस्टर्बन्स क्रिएट होतं ह्याच्यामुळे.
0: मग ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात का?
1: हो, ह्याच्यामध्ये बरेच प्रकार असतात आणि प्रकार बेसिकली कुठल्या कारणांमुळे होतं खूप असे क्लोजली असोसिएटेड आहेत. मग आपण आधी जस्ट प्रकारांबद्दल बोलूया की काय वेगळे प्रकार असतात. सर्वात महत्वाचा आणि सर्वात आपण जे बघतो तो एक महत्वाचा प्रकार आहे म्हणजे त्याला शुक्रशयजन्य इरेक्टाईल डिसफंक्शन नाहीतर क्लैब्य असं म्हणलं जातं. ह्याच्यामध्ये काय होतं म्हणजे शरीरामध्ये एक सर्वात इम्पॉर्टंट हार्मोन असतो जे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, त्याला टेस्टोस्टेरॉन असं म्हणतात. आणि जेव्हा कुठल्याही कारणांमुळे टेस्टोस्टेरॉन हा कमी होतो तेव्हा क्लैब्य होण्याची शक्यता वाढते आणि त्यालाच आपण शुक्रशयजन्य असं म्हणतो. दुसरा प्रकार असतो त्याला ध्वजभंग क्लैब्य असं म्हणतात, म्हणजे ध्वज जे जेनायटल ऑर्गन्स असतात त्याला कुठल्याही प्रकारचा ट्रॉमा जर झाला, इंजुरी झाली तर त्याच्यामुळेही क्लैब्य होऊ शकतो. नुसत्या जेनायटल ऑर्गन्सलाच नाही पण जर स्पायनल इंजुरीज झाले त्याच्यामुळे पण क्लैब्य हा उत्पन्न होतो. आणखीन एक प्रकार असतो जे जराजन्य क्लैब्य असतं, म्हणजे एज अनुसार जे टेस्टोस्टेरॉन कमी होतं आणि जी क्षमता ओव्हरऑल कमी होते त्याच्यामुळे पण क्लैब्य हा निर्माण होतो. आणि तसं तरी ह्याला खूप वर्षांपासून जराजन्य क्लैब्य म्हणलं जातं कारण ते एज रिलेटेड कमी होतं, पण आजकालच्या लाईफस्टाईलमुळे खूप अर्ली एजिंगचा पण हा प्रकार सुरू झालेला आहे की क्रोनॉलॉजिकल एज सोडून पण बॉडीमध्ये जे चेंजेस होतात ते अगदीच म्हातारपणा जवळ आल्यासारखे होतात आणि त्याच्यामुळे पण हा क्लैब्य निर्माण होतो. आणखीन एक प्रकार असतो जो कंजनायटल असतो, जन्मापासूनच असतो. आणखीन एक मानसिक पण असतं, सो जर काही सायकोलॉजिकल डिस्टर्बन्सेस असतील, नाहीतर फोर्स्ड मॅरेजेस झाले असतील, नाहीतर जर काही इंटरपर्सनल रिलेशनशिप बायको बरोबर असतील, नाहीतर अदरवाईज पण जर वर्क रिलेटेड खूप जास्त स्ट्रेस असेल, नाहीतर फायनान्शियल डिस्टर्बन्सेस असेल, तर सायकोलॉजिकल रिझन्समुळे पण हा इरेक्टाईल डिसफंक्शन होऊ शकतो.
0: अच्छा, ओके. म्हणजे ह्याचे बरेच प्रकार आहेत आणि त्याची त्या त्या प्रकारानुसार कारणं सुद्धा वेगवेगळी आहेत.
1: हो, अगदीच. सर्वात एक महत्वाचं कारण आपण जे डे टू डे प्रॅक्टिसमध्ये बघतो ते हे पण आहे की ज्यांना हायपरटेन्शन आणि डायबिटीज असे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामुळे आणि त्या पेशंट्समध्ये पण इरेक्टाईल डिसफंक्शन हे खूप जास्त प्रमाणामध्ये दिसून येतं.
0: अच्छा, मग एवढे सगळे प्रकार जे आपण बघितले ज्याच्यामध्ये काही वेळेला आपल्या बॉडीमध्ये काहीतरी कमी होतं, ज्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळं असे प्रॉब्लेम्स आपल्याला येऊ शकतात, पण तुम्ही जसं आता सांगितलं की याचे प्रकारही अनेक आहेत आणि त्याची कारणंही वेगवेगळी आहेत, तर लाईफस्टाईल पण तुम्ही एक विषय घेतलात आणि डायबेटिक पेशंट जे असतात त्यांच्यामध्येही असं होऊ शकतं हेही सांगितलं. त्याच्याच सोबत टेस्टोस्टेरॉन हे सुद्धा आपल्या शरीरामधलं जेव्हा कमी होतं त्यावेळी आपल्याला अशी समस्या होऊ शकते हा एक मुद्दा तुम्ही सांगितलात, तर हे कमी होण्याची कारणं काय असू शकतात?
1: खूप चांगला प्रश्न आहे हा, कारण बऱ्याचदा लोक ह्या विषयी बोलत नाहीत आणि जेव्हा बोलत नाहीत त्यांना ह्याचे एक्झॅक्ट कारणं कळत नाहीत. हा इतका प्रायव्हेट मॅटर आहे की जरी कुठल्या पुरुषाला हा प्रॉब्लेम असेल तर ते डॉक्टरकडे न जाता आधी गुगल करतील, जेवढं जमेल तेवढं वाचल्या जातं.
0: आणि मला असं वाटतं हा प्रॉब्लेम आहे हेही त्यांच्या लक्षात खूप उशिरा येत असावं कदाचित.
1: हो, जेव्हा त्यांच्यात इश्यूज सुरू होतात तेव्हा तो प्रॉब्लेम आहे कळून येतं आणि जेव्हा कुठल्या तरी एकदा अगदीच क्लोज मित्रासोबत हे डिस्कस केलं जातं त्यावेळेलाच ह्याचे जरा कारण कळून येतात. पण तेही बऱ्याचदा कसं होतं की त्या मित्राला पण किती माहिती आहे ह्याच्याबद्दल.
0: हो ना.
1: सो हे खूप महत्वाची गोष्ट आहे की ह्याचे कारण काय आहेत, कारण ह्याचे कारण खूप बेसिक आहेत जे कोणीही डे टू डे लाईफ मध्ये पण ह्याला प्रॅक्टिस करतात. म्हणजेच की जर रुक्ष, तिक्त, कषाय, लवण, आम्ल आणि उष्ण आहार चे जर अतिसेवन केलं तर त्याच्यामुळे क्लैब्य आणि शुक्र क्षयाचे हे असे कारण होतात. मग आता आवड अनुसार पदार्थ खाणे, खूप आंबट पदार्थ, खूप उष्ण पदार्थ खाणे, त्याच्यामुळेही हे होऊ शकतं. आणि हे सहजासहज कोणाच्या लक्षात येत नाही की हे कारणांमुळे असं झालं असेल म्हणून. त्याच्याविषयी अजून आहेत की असात्म्य आहार, म्हणजे जे पदार्थ एकत्र खाल्ल्याने ओव्हरऑल हेल्थ पण बिघडते आणि त्याच्यासोबत हा आजार पण येतो त्याच्यामुळे. म्हणजेच काय समजून घ्यायला पाहिजे, म्हणजे प्रकृती विरुद्ध आपण जे आहार नाही तर विहारचे सेवन करतो त्याच्यामुळे पण बरेच चेंजेस, हार्मोनल चेंजेस होतात, दोषचे इश्यूज येतात आणि त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम सुरू होतो. इतकंच नाही, पण जर खूप ओव्हर ऍक्टिव्हिटी केली, म्हणजे जर अतिश्रम, अतिव्यायाम, अतिव्यवाय स्वतःच्या कॅपॅसिटीहून जर जास्त करायला गेले तर त्याच्यामुळे पण टेस्टोस्टेरॉन कमी होतो. आणखीन एक महत्वाचं कारण म्हणजे बऱ्याचदा हस्तमैथुन हे नॉर्मल समजल्या जातं आणि नॉर्मल पण असतं, पण त्याचं एक लिमिट असतं. सो जेव्हा अतिहस्तमैथुन हा प्रकार घडतो त्याच्यामुळे पण क्लैब्य हे उत्पन्न होतं. ह्याच्या व्यतिरिक्त चिंता, भय, शोक, क्रोध, छोट्या छोट्या गोष्टींवर राग येणे, ते कंट्रोल नाही होणं, त्याच्यामुळे पण क्लैब्य उत्पन्न होतं. पार्टनर सोबत अविश्वास आणि ते अविश्वास ठेवून रिलेशनशिपमध्ये नाहीतर रिलेशन ठेवणे, नाहीतर कुठल्याही प्रकारचा जर गिल्ट असला तर ते सगळे डोक्यात विचार ठेवून जेव्हा रिलेशनमध्ये ते इंडल्ज होतात आणि हे जर कॉन्स्टंटली होत राहतं त्याच्यामुळे पण क्लैब्य हा उत्पन्न होतो. आणि जसं मी म्हणलं की जर ओव्हरऑल हेल्थचा केअर नाही घेतलं तर अकालज जरा, म्हणजे एजिंग हे लवकर स्टार्ट होत आहे त्याच्यामुळे पण बरेच हार्मोनल चेंजेस होऊन जाते. सो हे थोडेसे कारण आहेत आणि हे अगदीच रुटीन कारण आहेत.
0: बरोबर. आता ऐकल्यानंतर हेच वाटतं की किती म्हणजे साधी सोपी कारणं आहेत ज्याच्यामुळे एवढा मोठा प्रॉब्लेम आपल्या शरीरामध्ये होऊ शकतो किंवा एवढा मोठा बदल आपल्या शरीरामध्ये होऊ शकतो.
1: आणखीन एक इम्पॉर्टंट कारण आहे म्हणजे वेगधारण. ते पण स्पेशली म्हणजे मल आणि मूत्राचे वेगधारण.
0: अच्छा.
1: कुठल्याही कारणामध्ये आता ऑफिस आहे, काम आहे, कंट्रोल करून ठेवणे त्याच्यामुळे पण, बिकॉज रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स हे इतके क्लोजली रिलेटेड असतात की त्याच्यामुळे पण क्लैब्य उत्पन्न होतो.
0: मी माझ्या श्रोत्यांना साध्या आणि सरळ शब्दांमध्ये सांगू इच्छिते की आपण आज बोलतोय इरेक्टाईल डिसफंक्शन बद्दल, ज्याला आपण मराठीमध्ये लिंग शैथिल्य असं म्हणतो. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की लिंग शैथिल्य म्हणजे काय, तर साध्या भाषेत सांगायचं झालं तर एखादा पुरुष आणि एखादी स्त्री जेव्हा शारीरिक संबंध करण्यासाठी एकमेकांच्या जवळ येतात आणि त्यावेळी जो पुरुष आपला प्रायव्हेट पार्ट चा उपयोग करतात तो प्रायव्हेट पार्ट त्यांचा टणक होत नाही, म्हणजे जेवढा व्हायला हवा तेवढा टणक होत नाही, तो मऊ पडतो आणि ही जी समस्या आहे त्याला आपण एक इरेक्टाईल डिसफंक्शन असं आपण म्हणू शकतो. हा आजचा विषय आहे. याच्यामुळं पुरुषांच्या आरोग्यावरती काय काय परिणाम होतात आणि काय होऊ शकतं याविषयी मॅडम आपल्याला सांगतायत. माझ्यासोबत आहेत डॉक्टर सोरदा उपिन, ज्या केली बी एम कंकणवाडी आयुर्वेदा कॉलेज येथे त्यांची प्रॅक्टिस सुरू असते. जसं आतापर्यंत आपण इरेक्टाईल डिसफंक्शन याबद्दल बोलत होतो तर याच्यामध्ये अनेक मला शंका विचारावीशी वाटते की याची वयोमर्यादा आपण काही निश्चित सांगू शकतो का?
1: जर ट्रेडिशनली बघितलं तर वयोमर्यादा हे आहे, पण आजकाल जे आपण क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये बघतो हे असं खूप स्पेसिफिक नसतं, पण त्याचे कारणं वेगळे असतात. आतापर्यंत जे आपण कारणं बघितले की लाईफस्टाईल चेंजेसमुळे जे क्लैब्य होतं आणि त्यातून पण जेव्हा टीनेजर्स आणि अर्ली एज ग्रुप जसं 20s early 20s जे हस्तमैथुनचा प्रकार वाढला जातो, कारण तेवढं व्यवस्थित नॉलेज नसतं, तेवढं व्यवस्थित इन्फॉर्मेशन गेन करण्याची कॅपॅसिटी नसते, त्याच्यामुळे जे क्लैब्य निर्माण होतो तो जास्त करून लेट 20s 30s and 40s ह्याचे परिणाम दिसून येतात. आणि जे नैसर्गिक रूपाने जे क्लैब्य घडून येतं ते मग 60s पुढे होतं. पण त्यातही जर हे एन्टायर लाईफस्टाईल आणि औषधं जर व्यवस्थित घेऊन जर हेल्थ मेंटेन केली तर त्याच्यानंतर पण हे व्यवस्थित राहतं आणि हे इश्यूज नाही दिसून येत.
0: अच्छा. म्हणजे 20 वयाच्या मुलांनी जर हस्तमैथुनाचा प्रकार जास्त प्रमाणात केला तर त्याचा साईड इफेक्ट आपण म्हणू जो त्यांना देतो याच्या माध्यमातून पाहायला मिळतो.
1: येस.
0: म्हणजे विसाव्या वर्षी किंवा टीनेजर्स जेव्हा ते वयात येतात, किशोरवयीन मुलं आपण म्हणू, तर त्या मुलांच्या मध्ये जर असा प्रकार घडला तर हे आपल्याला 30 ते 40 वयाच्या दरम्यान ही गोष्ट आपल्या लक्षात येते असं असतं का?
1: हो, इट डिपेंड्स की त्यांचा हस्तमैथुनचा प्रमाण पण किती आहे. सो जर खूपच जास्त असेल तर ते अगदीच 1-2-3 वर्षांमध्ये दिसून येतं. आणि थोड्यांमध्ये कसं होतं की ते एका लेवलपर्यंत करतात, लिमिटपर्यंत करतात, आणि त्याच्यानंतर जसं जसं थोडीशी समजूत येते नाहीतर माहिती येते तो प्रमाण कमी करून पण तरीही ते कंटिन्युटी असते. बऱ्याचदा लग्नानंतर पण, पार्टनरसोबत रिलेशन ठेवल्यानंतर पण थोडे लोक हस्तमैथुनचा हा प्रकार कंटिन्यू करतात. मग जेव्हा हे ओव्हरऑल प्रमाण वाढतो सो त्या प्रमाणानुसार ते 30s आणि 40s ह्या एज ग्रुपमध्ये पण दिसून येतं. त्याचा साईड इफेक्ट म्हणून इरेक्टाईल डिसफंक्शन हे उत्पन्न होतं.
0: चर्चा न होणारा विषय म्हणजे आजकाल आपण मेन्स्ट्रुअल हायजीन बद्दल अशी ओपनली चर्चा करत नव्हतो, पण हा एक वेगळाच विषय घेऊन आज आपण बोलतोय आणि त्याचं प्रमाण इतकं वाढलंय हे तुमच्यासोबत बोलताना मला कळून आलं. आणि मला वाटतंय माझे श्रोते जे ऐकत असतील, लिस्नर जे आपल्याला ऐकत असतील, त्यांनाही समस्या म्हणजे हा एक आजार आहे हे आता आपल्या बोलण्यातून त्यांच्या लक्षात आलं असेल. तर याची कारणं आपण सांगितलीत, प्रकार आपण सांगितलेत, मग हे होऊ नये म्हणून आपण काही काळजी घेऊ शकतो का?
1: जसे आपण कारणांमध्ये बघितले की खूप महत्त्वाचं असतं की प्रकृती विरुद्ध आपण जेव्हा आहार आणि विहारचं सेवन करतो त्याच्यामुळे हा होणारा आजार आहे. त्याच्या व्यतिरिक्त हस्तमैथुनचं अतिप्रमाण केल्याने पण हे होतं. सो मोस्ट इम्पॉर्टंट जे आहे की प्रिव्हेन्शन ॲस्पेक्ट, म्हणजेच की शरीरामध्ये बरेच धातू असतात, सप्तधातू अशा असतात आणि रसापासून त्याची सुरुवात होते आणि शेवटी हा शुक्रधातू निर्माण होतो. सो आपण काय खातो आणि त्याचे कसे ट्रान्सफॉर्मेशन्स होतात आणि ॲट दी एंड हा शुक्रधातू निर्माण होतो आणि शुक्रधातूची क्षय झाल्यामुळे क्लैब्य नाहीतर इरेक्टाईल डिसफंक्शन हा आजार येतो. सो त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आणि इझी असा प्रिकॉशन म्हणजे व्यवस्थित खाणं, व्यवस्थित राहणं, व्यवस्थित ॲक्टिव्हिटी ठेवणे आणि कुठल्याही प्रकारच्या कॅपॅसिटीच्या अगेन्स्ट जाऊन कुठलीही ॲक्टिव्हिटी करणं हे टाळायला पाहिजे. सो जेवढं चांगलं हेल्थ राहतं त्याचप्रमाणे इरेक्टाईल डिसफंक्शन असे इश्यूज न होता आणि कुठलेच सेक्शुअल डिसफंक्शन्स न होता एक सेक्शुअल हेल्दी लाईफ ही मेंटेन करू शकतात.
0: इरेक्टाईल डिसफंक्शन बद्दल जेव्हा आपण बोलत आहोत तर हे जर व्यवस्थित त्यांची प्रक्रिया नाही झाली पुरुषांमध्ये तर त्यांना काही आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात का?
1: हो, अगदीच त्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. कारण जसं मी ह्याचे कारण आणि टाईप सांगितले त्यामध्ये आपण बघितलं की टेस्टोस्टेरॉन जो हा हार्मोन आहे ते कमी झाल्याने असा प्रकार घडतो. त्याच्या व्यतिरिक्त लिंगाचे जे शिरा असतात मग जर नर्व्ह वीक झाले तर त्याच्यामुळे पण हा आजार घडतो. मग हे कधी होतं? जनरली शिरा हे वीक होतात जेव्हा इधर ते लोकल शिरा वीक होतात नाहीतर मग डायबिटीज मेलेटाइस जो हा आजार आहे त्याच्यामुळे पण जेव्हा शिरा वीक होतात तो हा एक दिसून येतो की अनकंट्रोल डायबिटीजमुळे पण इरेक्टाईल डिसफंक्शन हा प्रकार घडतो. हे दोन सोडले तर सर्वात जास्त बघून येणारा हा प्रकार आहे की जिथे लिंगाला रक्त पुरवठा व्यवस्थित होत नाही. आणि तो रक्त पुरवठा व्यवस्थित का होत नाही? कारण जे लिंगाचे जे शिरा असतात, जे आर्टरीज असतात, त्याच्यामध्ये प्लेग फॉर्मेशन होतो ज्याला आपण एथेरोस्क्लेरोसिस असं म्हणतो. आणि आपण हे प्रकार बऱ्याचदा ऐकून येतो हार्ट रिलेटेड समस्यामध्ये. सो जसं हार्टच्या आर्टरीजमध्ये एथेरोस्क्लेरोसिस नाहीतर प्लेग फॉर्मेशन होतं तसंच हे लिंगामध्येही होतं आणि त्याच्यामुळे इरेक्टाईल डिसफंक्शन घडतं. मग एखाद्या व्यक्तीमध्ये जेव्हा ह्या कारणामुळे जर इरेक्टाईल डिसफंक्शन होत असेल खूप हाय चान्सेस असतात की त्या इंडिव्हिज्युअल्समध्ये त्या व्यक्तीमध्ये हायपरटेन्शन म्हणजेच बीपी वाढणे आणि त्याच्या पुढे हृदयाच्या समस्या पण पुढे जाऊन बघण्यात येऊ शकतात.
0: मग असं काही होऊ शकतं का म्हणजे ही समस्या आहे हे तर म्हणजे त्यांना कळून येतं की नाही माहिती नाही पण किंवा समजतही नसेल किंवा कुणाला याच्याबद्दल सांगावं हाही एक मोठा प्रश्न आहे जसं आपण सुरुवातीला डिस्कस केलं. मग काही लोकांमध्ये म्हणजे आता आपल्याला एक मूल झालं आहे आणि त्याच्यानंतर कदाचित असं झाला असेल असं काही बदल होऊ शकतो का?
1: अगदीच बदल होऊ शकतो. बऱ्याच लोकांमध्ये ह्या कारणामुळे पण मूल नाही होण्याचे प्रॉब्लेम्स असतात ज्याला आपण इन्फर्टिलिटी म्हणतो. सो इरेक्टाईल डिसफंक्शन इंड्युस्ड इन्फर्टिलिटी हेही बघण्यात येतं आणि ज्यांची फॅमिली प्लॅनिंग कम्प्लीट झालेली असते त्यांच्यामध्ये पण हे लेटर स्टेजेसमध्ये म्हणजे 40-50 अशा एजमध्ये पण असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. मग त्या टाइममध्ये आपण बघतो की जिथे हायपरटेन्शन, डायबिटीज हे खूप महत्वाचं कारण असतं ज्याच्यामुळे हा इरेक्टाईल डिसफंक्शन पण होत आहे. मग बऱ्याचदा लोक कसं ह्या मॅटर्सला इग्नोर करतात हे समजून की ठीक आहे आज एनर्जी लेवल्स कमी असतील नाहीतर खूप काम झालं असेल. मग असं करत करत त्या टाळल्यामुळे नंतर कळून येतं की काही मेजर इश्यूज पण आहेत म्हणून. म्हणूनच जसं तुम्ही म्हणला हे ऍडिशनल गोष्टी आहेत, त्याच्यासोबत हेल्थ हा खूप इम्पॉर्टंट विषय आहे आणि सेक्शुअल डिसफंक्शन ह्याच्या थ्रू ओव्हरऑल हेल्थबद्दल बरेच गोष्टी समजून येऊ शकतात. अदरवाईज आपण असंही म्हणू शकतो की सेक्शुअल डिसफंक्शन्स असलं तर हे पुढे येणारे हेल्थ इश्यूजचा एक हिंट असं आपण समजून घेऊ शकतो.
0: म्हणजे या एका गोष्टीसोबत अनेक गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत आणि याचा सगळा इफेक्ट आपल्या एकतर फॅमिली लाईफवरती पण दिसून येतो, सोशल लाईफवरती पण दिसून येतो आणि पर्सनल लाईफवरती पण दिसून येतो. तर खूपच महत्वाचा विषय आपण बोलतोय. मग याच्यावरती ट्रीटमेंट काही आहे का आपल्याकडं?
1: हो, अगदीच ह्याच्यावर ट्रीटमेंट आहे आणि खूप चांगला ट्रीटमेंट आहे. पण त्याच्या अगोदर मी हे पण सांगायला इच्छित आहे की जसा लोक खूपदा ज्यांना हे प्रॉब्लेम्स आहेत ते गुगल करतात आणि गुगलवर बघितलं की बरेच असे ऑप्शन्स येतात की अश्वगंधा घेतल्याने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, शिलाजीत घेतल्याने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. मग लोक बरेच लांब लांब जाऊन अश्वगंधा आणि शिलाजीत नाहीतर फॉरेन प्रोडक्ट्स चा पण क्रेज तर आहेच आपल्या देशामध्ये असं त्यांनी घेऊन स्टार्ट तरी करतात. पण असं नेहमी होत नाही की सगळ्यांना ह्याचा इफेक्ट दिसूनच येतो. सो ऑफकोर्स अश्वगंधा आणि शिलाजीत हे खूप चांगले मेडिसिन्स आहेत पण जसे ह्याचे कारणं वेगळे आहेत त्या कारणानुसार त्याचे औषधं पण वेगळे आहेत. सो सर्वात महत्वाचं हे आहे की ब्लाइंडली कुठल्याही औषध न घेता डॉक्टरकडे जाऊन जर त्याचं कारण कळालं की कशामुळे क्लेबिया नाहीतर इरेक्टाईल डिसफंक्शन होत आहे त्यानुसार डॉक्टर्सला पण बरं पडतं की त्यानुसार ट्रीट करायला जाईल आणि तशा पेशंट्समध्ये पण इफेक्ट मग खूप लवकरच दिसून येतो. सो जसं मॅडम तुम्ही म्हणला की KLE आयुर्वेदा हॉस्पिटलमध्ये ही एक स्पेशालिटी आहे आणि एक फुल फ्लेज डिपार्टमेंट रन होतो. सो KLE इंटरनॅशनल मेन्स डे आणि ह्यावर्षी जो इंटरनॅशनल मेन्स डेचा थीम आहे झिरो मेल सुसाईड असल्याने एक कारण त्याचा मेल सेक्शुअल डिसफंक्शनही असू शकतो. त्याच्या संदर्भात त्यांनी लोकांना हेल्प होऊ दे, मदत होऊ दे म्हणून फ्री मेडिसिन्स, फ्री कन्सल्टेशन, फ्री इन्व्हेस्टिगेशन्स की कुठल्या कारणामुळे त्यांचा इरेक्टाईल डिसफंक्शन आहे. सो मला हे सांगण्यात खूप आनंद होतोय की हा इतका गंभीर विषय आहे की लोकांना इतकं अवघड जातं की कोणाला बोलायचं, कुठून इन्फॉर्मेशन घ्यायची. जे ऐकत आहेत हे प्रोग्राम आणि जर तुम्हाला माहीत असेल की जर तुम्हाला हा प्रॉब्लेम असेल नाहीतर तुमच्या मित्रांमध्ये असेल नाहीतर स्त्रियांना जर त्यांच्या पार्टनर्समध्ये हा प्रॉब्लेम येत असेल तर प्लीज ह्या स्त्रियांना पण जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या पार्टनर्सला पण हा प्रॉब्लेम असेल तर नक्कीच KLE आयुर्वेदा हॉस्पिटलमध्ये येऊन या संधीचा लाभ घ्या. आम्हाला अगदीच माहीत आहे की हे किती प्रायव्हेट आणि कॉन्फिडेन्शियल मॅटर आहे. सो कुठल्याही पेशंटचा लाईक कोणी जर डिटेल्ससाठी पण जर अप्रोच केलं नाहीतर जर ट्रीटमेंटसाठीही अप्रोच केलं तर 100% प्रायव्हसी आणि कॉन्फिडेन्शियालिटी मेंटेन राहते. जर हॉस्पिटलला येऊन अगदीच असं वाटत असेल की चार लोकांसमोर नाहीतर रिसेप्शनमध्ये कसं सांगायचं की हे कुठे जायचं, तुम्ही डिरेक्टली KLE आयुर्वेदा हॉस्पिटलच्या 21 नंबर OPD ही येऊ शकता. KLE आयुर्वेदा हॉस्पिटल शहापूर.
0: बरोबर, म्हणजे आपल्या KLE BM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलमध्ये याच्याविषयी ट्रीटमेंटही सुरू आहे आणि फ्री मेडिसिन तुमच्याकडून दिली जात आहेत. खरं तर हा एक खूपच गंभीर विषय, आपण वरच्यावर सांगतोय की खूप गंभीर विषय आहे आणि चर्चेमध्ये न येणारा विषय आहे. कारण कुणाशी बोलावं, कुणाला सांगावं, क्वेश्चन मार्क असतो पुरुषांसमोर. तर त्यांच्या मनातला प्रश्न आपण काढलेला आहे, त्यांनी डायरेक्टली येऊन KLE व्हिजिट करावी आणि आपल्या ज्या समस्या आहेत त्या सांगाव्यात आणि त्यांची जी माहिती आहे ती पूर्णपणे कॉन्फिडेन्शियल ठेवली जाईल याची गॅरंटी आपल्याकडून दिली जाते. तर तुम्ही पुन्हा एकदा 21 OPD जाऊन भेटू शकता BM कंकणवाडी आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये. खूपच महत्वाचा विषय आपण बोललो आणि विषय असा होता की इरेक्टाईल डिसफंक्शन जे पुरुषांमध्ये समस्या आढळून येते, म्हणजे सेक्स करत असताना तुमचा जो प्रायव्हेट पार्ट त्याची जी कपॅसिटी असते ती तेवढा वेळ टिकून राहत नाही किंवा ते सॉफ्ट राहतं, ही जी समस्या तुम्हाला येते त्या समस्येवरती आज आपण बोललेलो आहोत. आणि या समस्येवरती जर तुम्ही वेळीच ट्रीटमेंट घेतली नाही तर त्याच्या सोबत तुम्हाला अनेक वेगवेगळे आजारही होऊ शकतात, त्याचे चान्सेस थोडे आहेत. त्यामुळं न घाबरता किंवा न लाजता तुम्ही हा विषय घेऊन आपल्या केली बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलला जावं आणि तुम्ही तुमच्या ज्या आरोग्याच्या तक्रारी आहेत त्या तिथं सोडवून घ्याव्यात ही मी विनंती करेन. म्हणजे आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये आपल्याकडं सर्व प्रकारची याच्या संदर्भातली मेडिसिन उपलब्ध आहेत जी तुम्ही फ्री देत आहे, ट्रीटमेंट पूर्णपणे फ्री आहे. तर या ट्रीटमेंट सोबतच आपल्याला कायम राहावं लागणार आहे का?
1: नाही, तसं नसतं. एक विशेष आता आयुर्वेदा ट्रीटमेंट नाहीतर आयुर्वेदा औषधांचं हे असतं की जे ऑर्गन्स कनेक्टेड असतात कुठल्याही आजारला ते त्या ऑर्गन्सला स्टिम्युलेट करतात सो दॅट त्याचे त्याची फंक्शनॅलिटी व्यवस्थित वाढून येईल. सो हे औषधं सतत घेण्यासारखे नसतात, त्याला एक पर्टिक्युलर टाईमसाठी घेऊन जेव्हा इम्प्रूव्हमेंट दिसून येतं मग ते औषधं बंद केल्यानंतर पण ती कंटिन्युटी त्या फंक्शनॅलिटीची राहते. सो लाईफ लॉंग हे औषधं घ्यायला लागतात असं नसतं.
0: म्हणजे त्याच्यासाठी घाबरू नये आपल्या लिस्नरनी की एकदा औषधं सुरू झाली की औषधांसोबतच राहावं लागेल की काय असा एक क्वेश्चन मार्क असतो, तर याची काही गरज नाही. तुम्ही हळूहळू औषधाचं प्रमाण कमी करून नैसर्गिकरित्या तुमच्या त्या शरीरामध्ये बदल घडून येतील आणि ते तुम्हाला जाणवेल सुद्धा.
1: हो अगदीच, आणि हे औषधं पण अगदी सेफ असतात ओव्हरऑल हेल्थसाठी पण आणि कुठल्याही प्रकारचं साईड इफेक्ट हे नाही जनरेट करत.
0: म्हणजे अतिशय सुरक्षित अशी औषधं आहेत आणि ज्याचा अवश्य लाभ घ्यावा. आणि आपल्या शरीरामध्ये जर असा काही बदल आपल्याला जाणवत असेल, पुरुषांना जाणवत असेल, तर त्यांनी नक्की तुमच्याशी संपर्क साधावा असं मी पुन्हा एकदा सांगेन. आणि पुरुषांचं आरोग्य हे नीट राहणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण त्यांच्यावरतीच आपण म्हणतो की महिलेचं आरोग्य नीट राहणं महत्त्वाचं आहे, कारण तिच्यावरती पूर्ण घराची जबाबदारी असते किंवा घर सांभाळण्याची जबाबदारी तिच्याकडे असते, पण तिला साथ असते ती मेन पुरुषाची. त्यांच्या साथीशिवाय एकटी महिला काहीच करू शकत नाही, त्यामुळे ही दोघांची जोड जेव्हा व्यवस्थित बसते, घडी जेव्हा व्यवस्थित बसते, तेव्हाच आपण आपला संसाराचा गाडा जो असतो तो नीट सांभाळू शकतो. त्यामुळे दोघांचंही आरोग्य नीट असणं खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा तुम्ही नक्की तुमच्या आसपास किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये अशा काही समस्या तुम्हाला जाणवत असतील तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करावा असं मी म्हणेन. आणि मॅडम, एवढ्या महत्वाच्या विषयावरती आणि इतक्या म्हणजे गुप्त विषयावरती बोलण्यासाठी तुम्ही आला तिकडे, त्याबद्दल थँक्यू सो मच.
1: थँक्यू मनीषा मॅम.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधुनी 90.4 FM वरती ऐकत होतो. डॉक्टर स्वरधा उप्पीन माझ्यासोबत होत्या, ज्या स्पेशलाइज्ड इन मेल अँड फिमेल इन्फर्टिलिटी सेक्शुअल डिसफंक्शन हे त्यांचं स्पेशलायझेशन आहे. केली बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय येथे ते आपली प्रॅक्टिस करत आहेत. त्यांच्याशी मी बोलत होते आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 21 OPD इथे जाऊन तुम्ही तुमची समस्या सांगू शकता आणि याच्यावरती उपचार घेऊ शकता जे टोटली फ्री आहेत. कसा होता आजचा कार्यक्रम कळवायला विसरू नका. नंबर आहे 9019904904. मनीषा पुणा असेलच एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.
2: India's first multi-speciality Ayurvedic hospital now in Shahpur, Belgavi. An NABH-recognized Ayurvedic hospital with the facilities of Suvarna Bindu Prashna, Srushti Santana Utpatti Kendra, Priyambu Skin and Hair Care, Ayur Cardiology, Abhaya Cancer Care, Eye Care, ENT, Oral Care, Panchkarma, Diet and Lifestyle Modification, Weight Management and Beauty Enhancement Treatments. For your entire healthy lifestyle, visit the Ayur World, KLE Hospital and Research Center, Shahpur, Belgavi. Phone 0831-2486-286.
3: KLE ka ha, aapke saath, aapke saath.
0: Belgaum-madil KLE BM Kankanwadi Ayurveda Hospital आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केली बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केली बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831-2486-286.

तुमची वळख धरीन, वय तुमची तुमची भी वळख धरीन, तुमची वळख धरीन, बाकी चुकती करीन, समजी बाकी चुकती करीन।

0: ग्रामीण अंगणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. KLEBM अंगणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा KLEBM अंगणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: Karnataka Lingayat Education Society Belagavi. Turn your dream into a medical career. KLE NEET Repeater Batch now in Belagavi. Admissions are now open. Special concessions for KLE students and meritorious students. Free coaching for students who scored 400 plus marks in NEET 2026. Separate hostel facilities for boys and girls. First batch has already commenced from 3rd August 2026. Don't delay. Take the next step towards your dream of becoming a doctor. For more information, contact 9912340866 or 9380056483.

अहो आता विसरा हे सगळं, इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास।

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी KLE Academy of Higher Education and Research बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI, कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहत आहे? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर NMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगाव येथे जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: ಸಂಗೀತ ಪ್ರೇಮಿಗಳ ಕಡೆಯಿಂದ ಜಿ ಪಿ ರಾಜರತ್ನಂ ಅವರಿಗೊಂದು ನಮನ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆ ಅಭಿಪ್ರಾಯ ಏನೇ ಇದ್ದರೂ 9019904904ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮನ ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನಮಸ್ಕಾರ. ಹೀಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇರಿ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM KLE ಕನಸು.
1: कैंसर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव.
2: कैंसर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
1: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे.
1: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
1: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
2: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे.
1: फोन नंबर 0831255500 आणि 247377.
2: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
1: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे।

0: ಆರೋಗ್ಯದ ಕಾಳಜಿಗಾಗಿ ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹ ಹೆಸರು KLE ಹೋಮಿಯೋಪತಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬಸವನಕುರ್ಚಿ ಬೆಳಗಾವಿ. ಅನುಭವ ಹೊಂದಿದ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಸುಸಜ್ಜಿತ ಓಪಿಡಿ ಸೇವೆಗಳು, ಆಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಔಷಧಿ ವಿತರಣೆ ಹಾಗೂ ರೋಗಿ ಕೇಂದ್ರಿತ ಚಿಕಿತ್ಸಾ ಸೇವೆಗಳು ಇಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿವೆ. KLE ಸಂಸ್ಥೆ ಶಿಕ್ಷಣ, ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ತರಬೇತಿಗೆ ಒತ್ತು ನೀಡುತ್ತದೆ. ಅಲರ್ಜಿ, ಚರ್ಮ ರೋಗಗಳು, ಸಂಧಿವಾತ ಮತ್ತು ಕೀಲು ನೋವು, ಮೈಗ್ರೇನ್, ಉಸಿರಾಟದ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಜೀರ್ಣಕ್ರಿಯೆ ತೊಂದರೆಗಳು, ಮಹಿಳಾ ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಮತ್ತು ದೀರ್ಘಕಾಲದ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಹೋಮಿಯೋಪತಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಆರೋಗ್ಯಕರ ಜೀವನಕ್ಕಾಗಿ ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಹೋಮಿಯೋಪತಿಕ್ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರೋಡ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448145030 ಹಾಗೂ 8123871607.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर JNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: केले कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केले कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलेज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केले कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलेज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: ಆಕಾಶವಾಣಿ ಸಮಾಚಾರ ದರ್ಶನ ಮುಖ್ಯಾಂಶಗಳು. ನಾಡಹಬ್ಬ ಮೈಸೂರು ದಸರಾ ಉದ್ಘಾಟಿಸುವಂತೆ ಕೊಪ್ಪಳದ ಗವಿಸಿದ್ದೇಶ್ವರ ಸ್ವಾಮೀಜಿಗೆ ಸರ್ಕಾರ ಆಹ್ವಾನ. ಮೇಕೆದಾಟು, ಮಹದಾಯಿ ಸೇರಿದಂತೆ ರಾಜ್ಯದ ಬಾಕಿ ಯೋಜನೆಗಳಿಗೆ ಅನುಮತಿ ನೀಡುವಂತೆ ಕೇಂದ್ರ
1: ಇದುವರೆಗೂ ಕೇಳಿದ್ರಿ ವಾರ್ತೆಗಳನ್ನ ಆಕಾಶವಾಣಿಯ ಪ್ರಸ್ತುತಿಯಲ್ಲಿ.
2: महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
3: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NAAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर NMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444 extension 4327.

0: ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಹುಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, ಕೆಎಲ್ಇ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-24-70-362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448-99-8331.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड बीपीएच प्लस एमपीएच हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कला शाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात एमपीएच अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. एनएएसी कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनएमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 0831-244-444, एक्सटेन्शन 4327.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777.
0: मोबाईल नंबर 8

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.